वैभवी शेटे यांच्या स्वरात सूर्यमंडल स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. 5:32 होत आहेत मंडळी. FM रेनबो प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आणि असं म्हटलं जातं की स्वतःशी वाद घालाल तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील, पण दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. बघा तुम्हाला काय वाटतंय. जर कधी वाद घालायचा वेळ आला किंवा प्रसंग आला तर स्वतःशीच वाद घाला की असं का झालं, का घडलं, कशामुळे घडलं, मी काय केलं, त्यांनी काय केलं. अर्थात ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपण पुन्हा एकदा रिवाइंड करून किंवा पाठीमागे जाऊन त्याची उजळणी केली तर नक्कीच अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात. पण दुसऱ्याशी वाद घालत बसलो तर मात्र नवीन प्रश्न निर्माण होतात, कारण प्रत्येक माणसाचे विचार आणि मतं वेगळी असतात. आपण जे सांगतोय म्हणतोय ते समोरच्याला पटेलच असं नाही, निश्चित पटेल सुद्धा, पण काही वेळांनी काही दिवसांनी त्यालाही काही अनुभव आल्यानंतर. पण मग तोपर्यंत काय, तोपर्यंत आपण थोडंसं शांत राहणं हेही तितकंच आवश्यक असतं. म्हणजे मग मी काही सांगायचंच नाही का, नाही सांगायचं, पण तसंच झालं पाहिजे म्हणून अट्टहास करू नये. आपलं मत नोंदवायचं, त्या व्यक्तीला सुद्धा लक्षात राहतं की हिंनी जे सांगितलं होतं तेच बरोबर होतं.

पद्मजा फेणा आणि जोगळेकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी. आणि जेव्हा आपण सूर्यनारायणाला आवाहन करतो किंवा उठल्यानंतर आपण या धरणीचं वंदन करतो, सूर्याचं वंदन करतो, किंवा ज्या काही पंचतत्व आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो, धन्यवाद मानणं हे सुद्धा खूप आवश्यक असतं. हा जन्म जो आपल्याला मिळाला आहे, ज्याच्यामुळे मिळाला आहे, त्या सगळ्यांना रोज सहजपणे आपण धन्यवाद द्यायला हवेत. आपण काही गोष्टी ज्या इंग्लिशमधल्या आहेत, थँक्यू म्हणतो नाही का, सहज म्हणता येतं, तसं आपण थँक्यू म्हणू शकतो आणि त्याचे खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात. काय होतात, कसे होतात, काही गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं ही कृती केल्यानंतर आपल्याला मिळत असते. आणि आपण ती कृती कशा प्रकारे करतो, कोणाबरोबर करतो, कोणासाठी करतो, यावर सुद्धा ते अवलंबून असतं. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत, अगदी आपल्याला त्यांचा राग येत असला, आवडत नसलं, तरीसुद्धा धन्यवाद द्यायला काय हरकत आहे. आपण जाऊन त्यांना नाही सांगणार, पण मनातल्या मनात नक्कीच, नाही का? कारण इतकं सुंदर आयुष्य आपल्याला मिळालं आहे, हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे, ज्याच्यात आपल्याला अनेक गोष्टी करता येतात, अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो, त्या सगळ्यासाठी त्या प्रत्येकाचे धन्यवाद आपण मानायलाच हवेत. श्यामसुंदर आपल्याशी गोव्याहून संपर्कात आहेत, प्रमोद चिंचोलकर, गायत्री वैशंपायन, रवींद्र साने वसईहून आपल्याला संदेश पाठवत आहेत, दिनकर आणि मनीषा शिखरे माधव वाघ पुण्याहून आपल्या संपर्कात आहेत, सुभाष चव्हाण अनंत कानडे, सुरेखा पाटील, प्रकाश जोशी कोपरगावहून आपल्याला संदेश पाठवत आहेत, मंगेश जोशी, अनंत मोकाशी, विठ्ठल मसलेकर यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपला व्हॉट्सअप क्रमांक

आणि कसे आहात मंडळी? आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 5:44 होत आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. रवींद्र तिळकरी परभणीहून आपल्या संपर्कात आहेत. पूनम सोयीतकर, हेमंत लेले, निशा लोहार यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल मासलेकर, आनंद मोकाशी, रत्नाकर भालेकर पारल्याहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. अनिल गावडे बोरिवलीहून, जयेश पाटील, काही मंडळींनी आपल्याला नाव नाही लिहिलं आहे, हैदराबादहून संदेश आलेला आहे. सुधीर दत्त मुणगेकर, सुरेश बावकर, मधुकर यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. वृंदा जाधव, बलभीम बाबळ सुरे लातूरहून आपल्या संपर्कात आहेत. सतीश मगर देखील लातूरहून आपल्या संपर्कात आहेत. अर्नाळ्याहून भीमराज मेहर आपल्याला संदेश पाठवत आहेत. आत्माराम खराडे, किशोर नाईक, श्रीपाद जोशी, गोपाळ मेंढेकर, अशोक शिंत्रे, दिलीप वाणी, श्री प्रकाश वाघ पुण्याहून आपल्या संपर्कात आहेत. तर श्रीकांत फणसळकर यांनीही कार्यक्रमात संदेश नोंदवला आहे. स्वाती कुलकर्णी, शिरीष बेलसरे पुण्याहून. 5:45 होत आहेत. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. आणि अनुभव हे ज्ञानाचं सर्वोत्तम शिक्षक आहेत. आणि अनुभव आपण घेत राहिला पाहिजे. कित्येकदा काही गोष्टी चुकतात किंवा कधीकधी निर्णय चुकतात, कधीकधी आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, कधीकधी आपण इतरांच्या मनासारखं वागत नाही आणि त्यातून अनेक संघर्ष होत असतात. पण म्हणून थांबायचं नसतं, कंटाळायचं नसतं किंवा हे आता माझ्या बाबतीत असंच होत राहणार आहे असा विचारसुद्धा करायचा नसतो.

0: शाहिद शेख आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी. आणि 5:50 होत आहेत. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन
1: प्रार्थना भूपाळ्या पहाटेची मंगल गाणी. दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी. रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 MHz FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वंदन.
0: आणि सतत प्रयत्न करत राहणं म्हणजे जीवन असतं. एका घराच्या वळचणीत कबूतरांनी घरटं करायचं ठरवलं. कबूतराच्या त्या जोडीनी सतत येऊन जाऊन तिथे काट्याकुट्याने आपलं एक घरटं बनवलं. खरं तर ज्या घराच्या वळचणीत हे घरटं बनवलं होतं त्यांच्या खिडकीच्या पट्टीवर ते घरटं बनवलं होतं. घरातल्या सगळ्यांना ते दिसत होतं. कोणाचं म्हणणं होतं की हे घरटं बनवणं चांगलं नाही आहे, कोणाचं म्हणणं होतं की आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही, कोणाचं म्हणणं होतं की यांनी वाईट गोष्टी होतात, वाईट वाईब्स येतात, कोणाचं म्हणणं होतं की चांगलं आहे, याच्यातून चांगलं घडणार आहे. अर्थात या सगळ्या गोष्टीत ते घरटं काढून टाकायचं ठरलं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, पाचदा झालं, तरीही रोज आपली ती कबूतराची जोडी येऊन तिथे घरटं बनवतीये, ते तयार करण्याचा प्रयत्न करते, पुन्हा ते काढून टाकलं जात आहे, पुन्हा बनवायचा प्रयत्न करते. सांगायचा उद्देश असा की सतत प्रयत्नातून एखादी गोष्ट नक्कीच साध्य होते. एक वेळ अशी आली की घरातल्या सगळ्यांनी ठरवलं की त्यांना घरटं बनवू द्यायचं. पण कधीकधी असंही होतं की अनेक प्रयत्न करून एखादी गोष्ट साध्य होत नाही, तेव्हा मात्र आपल्याला मार्ग बदलावा लागतो, म्हणजे वेगळी जागा शोधावी लागते. कोणती गोष्ट योग्य आहे हे आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आणि त्या वेळेनुसार आपण नक्कीच ठरवायचं असतं. आणि तसं ठरवलं तर येणारा नवीन दिवस नवीन आशा घेऊन येत असतो, कारण तो अंधार दूर करत असतो आणि प्रकाश घेऊन येत असतो आपल्यासाठी.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत होतं आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. पूनम सोयीतकर, रवींद्र टिळकर, हेमंत लेले, अरुणा घाडी गोरेगावहून आपल्याला कळवतात की तिथे छान असा पाऊस पडतोय. योगेश महाजन परभ हैदराबादहून आपल्या संपर्कात आहेत. निशा लोहार, त्याचप्रमाणे वृंदा जाधव यांनी आपल्याला संदेश पाठवला आहे. अर्नाळ्याहून हार्दिक मेहर आपल्या संपर्कात आहेत. किशोर नाईक, श्रीकांत फणसळकर, स्वाती कुलकर्णी, सुप्रिया रायकर, प्रमोद राऊत, प्रिया फाटक बेळगावहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. विठ्ठल कुलकर्णी यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. डॉक्टर संजय सिंग राजपूत, त्याचप्रमाणे संजय दळवी हेही आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. स्मिता आणि विवेक नेवाळकर, पंकज मोहोळ अमरावतीहून, माधव वाघ रत्नाकर सोहनी डोंबिवलीहून, ज्योती घोसाळकर, रवींद्र जोशी, विलास बुरुंगले, अपूर्वा यांनी आपल्याला मेसेज पाठवला आहे. हरिश्चंद्र परमाळे, नंदकुमार पाटील, किशोर पेडणेकर, अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात रेनबो फंडेमध्ये. तेव्हा कुठे जा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, सुप्रभात। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झालाय रेनबो फंडे आणि मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकन मिठास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे।
1: आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या अनेक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा। मस्त असा रविवार आहे आपल्या कुटुंबाबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर, आपल्याला हवा तसा। सुट्टी म्हणजे एक रिचार्ज करणारी गोष्ट।

0: असते आणि ती आपल्याला हवी तशी एन्जॉय करायला मिळायला हवी आणि तशीच ती आपल्या सगळ्यांना मिळो.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने, पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
0: काही दिनविशेष असतील आणि त्याचबरोबर असतील ताज्या घडामोडी आजच्या या रेनबो फंडेमध्ये, तेव्हा आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. ऐकत रहा आणि सहभागी व्हा आपल्या रेनबो फंडे कार्यक्रमात.

0: स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी. आपण ऐकत आहात एफ एम रेनबो प्रसारण सेवा. 6:14:35 होत आहेत. रेनबो फंडे या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती एफ एम रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: 6:15 होत आहेत मंडळी, आणि आता ही वेळ आहे हवामान वृत्ताची. तेव्हा हवामान वृत्त आपल्यासाठी. कुलाबा येथील कमाल तापमान 36° सेल्सिअस आणि किमान तापमान 29° सेल्सिअस. सांताक्रूज येथील कमाल तापमान 35° सेल्सिअस, किमान तापमान 30° सेल्सिअस आणि आर्द्रता नोंदवली आहे 75%. आकाश काही प्रमाणात ढगांनी अच्छादलेलं असेल आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पण तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णतेची लाट किंवा प्रचंड प्रमाणात उष्णता असते, तेव्हा काही सूचनासुद्धा सगळ्या नागरिकांना

वापरा. रेडिओ ऐका, टी व्ही ऐका आणि हवामान वृत्त ऐका. जो काही हवामानाचा अपडेट मी येतो आहे तिकडे लक्ष ठेवा असंही सांगितलं आहे. थंड आणि हवेशीर अशा जागी राहा. दिवसाच्या वेळी विशेषतः उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. लहान मुलं, बालक, गर्भवती महिला, हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा इतरही मंडळींनी काळजी घ्यावी. एकट्या राहणाऱ्या वृद्ध आणि आजारी लोकांनी नियमित काळजी घ्यावी. आणि सगळ्यांनी हा उन्हाळा आपल्याला सुसह्य होईल इकडे नक्कीच लक्ष ठेवावं.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी, आणि अनेक मंडळी आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मिलिंद शेटे, निलांबरी कुलकर्णी, पंढरपूरहून ओंकार काटकर आपल्याला संदेश पाठवत आहेत. सुवर्णा चौगुले धाराशिवहून, चंद्रशेखर भाटवडेकर, दिलीप पाटील यांनी आपल्या कार्यक्रमात संदेश नोंदवला आहे. विजू जोशी, वजू जोशी आपल्याला माणगावहून संदेश पाठवत आहेत. मंगेश घरत, रेवती सरनाईक यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आर्यन सोमवंशी, 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515-4132 आणि 4515-4133 हे आहेत आपले फोन नंबर. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 6:26 आपण एकदा FM रेनबो प्रसारण सेवा रेनबो फंडे या कार्यक्रमात काही दिनविशेष असतील आपल्यासाठी आणि त्याचबरोबर असतील काही ताज्या घडामोडी. आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल. कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आणि मंडळी, आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आपण सगळेच जण तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखतो. भारतातील माळव्याच्या महाराणी आहेत होत्या त्या. अनेक लोकोपयोगी अशी कामं त्यांनी केली. न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. अनेक हिंदू मंदिरं, नदीघाट आणि त्याचप्रमाणे अनेक लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण देखील त्यांनी आखलं होतं. महेश्वर आणि इंदूर या गावांना त्यांनी सुंदर बनवलं होतं. अनेकांच्या त्या आश्रयदात्या होत्या आणि त्यामुळेच आपण त्यांना आजही ओळखतो.

6:37 मिनिट होत आहेत. म्हणजे आपण एकदा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपण आहात FM रेनबो बरोबर आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515 41 32 आणि 4515 41 33 हे आहेत आपले फोन नंबर. उन्हाळा आहे, उन्हाळ्याची सुट्टीसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे मस्त अशा विविध फळांचा हंगामसुद्धा आहे. हापूस जो आपला आहे तोसुद्धा आता खूप प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला त्या त्यावेळी आवश्यक म्हणून देत असतो. त्यामुळे आता अनेक तरुणांना मी बघते की गोड आहे आंबा म्हणून खायचा नाही, मग शुगर होईल म्हणून खायचा नाही. तरुणपणीच हा विचार करणं कितपत योग्य आहे, म्हणजे जर अतिप्रमाणात आपण खात असू तर ठीक आहे, पण जर नसेल तर फक्त शुगर आहे किंवा गोड आहे म्हणून आंबा न खाणं हे योग्य नाही. त्या त्या निसर्गानुसार, त्या त्या ऋतूनुसार निसर्ग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी देत असतो. थोडंसं आपलं अंग मेहनतीचं काम नसेल तर आपण खेळ खेळू शकतो, वेगवेगळे व्यायाम करू शकतो आणि तरुणाईचं रक्त आहे त्यामुळे ते सळसळत असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा सगळा विचार न करता त्या त्या निसर्गात, त्या त्या वेळी, त्या त्या हंगामात येणाऱ्या गोष्टींचा भरपूर आणि मनसोक्त आनंद घ्यायला हवा. वर्षभर पुरणारी ऊर्जा, ताकद आणि इम्युनिटी आपल्याला याच्यातून मिळत असते, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आजार पण येत नाही. आणि म्हणून या गोष्टी निसर्ग आपल्याला त्या त्या वेळेनुसार देत असतो, त्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घ्यायलाच हवा. जेव्हा आपण डोंगरदऱ्यात फिरायला जातो तेव्हा आजूबाजूला आपल्या सह्याद्रीत किंवा कोकणपट्ट्यात अनेक प्रकारची फळं या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. करवंद असतील किंवा अळू म्हणतात किंवा इतर काही अनेक रानफळंसुद्धा असतात, त्याचासुद्धा आस्वाद घ्यायला हवा कारण त्याच्यात अनेक प्रकारच्या गोष्टी आणि पोषक तत्वसुद्धा असतात जी आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात.

मंडई महाराष्ट्रातील एक प्राच्य विद्यापंडित, समाजसेवक, कुशल धन्वंतरी आणि पुरातत्वज्ञ भाऊ दाजी लाड यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन. वनस्पती, प्राचीन इतिहास यात त्यांनी संशोधन केलं, विशेष लक्ष घातलं. त्यांचं संपूर्ण नाव काय आपल्याला माहीत असेल तर नक्की ते माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. राणीच्या बागेत आपण प्रत्येकजण गेला असाल, तिथे एक संग्रहालय आहे, भाऊ दाजी लाड संग्रहालय. अल्बर्ट म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटिट इन्स्टिट्यूट अशा सगळ्या संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या स्मरणार्थ राणीच्या बागेत, अर्थात जिजामाता बागेत, वस्तुसंग्रहालय उभारलेलं आहे. भाऊंनी भारतभर दौरे करून वेगवेगळी हस्तलिखित, शिलालेख, दुर्मिळ ठसे, दुर्मिळ चित्र, नाणी, ताम्रपट, शस्त्र यांचा संग्रह केला आणि तो तिथे आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. एशियाटिक सोसायटीचे सुद्धा ते सदस्य होते आणि पुढे उपाध्यक्षसुद्धा झाले. अनेक परिषदात आणि प्राच्यविद्या च्या संदर्भात त्यांनी अनेक शोधनिबंधसुद्धा सादर केले. त्यांच्या शोधनिबंधाविषयी अनेक ठिकाणी गौरवोद्गारही काढले जातात. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करूया.

कोरी बंदर कोट चिल्ला कापा ताजा मैदान असला कमी तिचा बंगला देतो भीती तरशी ताजमहल पैलेस हॉटेल सिद्ध तुला भेटेल तात इच्छा भोजन मेजबानी माझी दारशी टेकरे करी हॉल तुला काळा घोडा पाहल तुला

परळा पासून सरळ रस्ता भायखळाच्या पुलावरचा तिसरकुडी खालता लागेल उभा पारशी जमशेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बेनुवारशी बटाट्याची चाळ तुला कायम

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: in the sky. What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baath. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: आणि आत्ताच मी म्हटलं तसं सुट्टी असली की आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो. अभयारण्यात जातो, मग पक्षी अभयारण्य असतात, प्राणी अभयारण्य असतात, किंवा काही निसर्गाचे नैसर्गिक अधिवास असतात जिथे वेगवेगळे प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळतात. खरं तर ते त्यांचं जग असतं आणि त्यांना हवं तसं तिथे त्यांनी राहावं असं अपेक्षित असतं. पण काही अतिउत्साही लोक असतात, काही खरं तर या सगळ्या गोष्टी बोलताना किंवा सांगताना सुद्धा थोडंसं वाईट वाटतं की कधीकधी शिस्तीचं पालन केलं जात नाही आणि मग जे तिथले पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना वेगवेगळे आवाज कडून बोलावलं जातं. नुकतंच असं लक्षात आलं आहे की जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्या काही व्यक्तींनी मोबाईलमधून विविध पक्ष्यांचे आवाज, जे रेकॉर्ड केलेले आवाज होते, ते लावले आणि त्या आवाजाने आकर्षित होऊन ते पक्षी त्यांच्या आसपास आले आणि त्यांनी त्यांना बघितलं, त्याचा आनंद घेतला. पण त्या पक्ष्यावर त्याचा काय परिणाम झाला याचा विचार केला का? किंवा अशा प्रकारे आवाज करून त्याला बोलावणं हे त्याच्या जे काही रोजचं कार्यक्रम आहे किंवा त्याचं जे काही रोजचं राहणं आहे याला त्रासदायक ठरू शकेल याचा आपण विचार केला का? नाही ना. विशिष्ट पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचा आवाज जेव्हा केला जातो तेव्हा कृत्रिम आवाज ऐकून नर पक्षी किंवा त्याचा विरुद्ध पक्षी तिथे येतो आणि आपला अधिवास दुसरा नर पक्षी घेत नाही आहे ना, यासाठी तो त्या दिशेने येत असतो. मरबाल ट्रोगॉन नावाचा जो पक्षी आहे जो अंबरनाथ मुरबाड तालुक्यात आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या जंगलात बघायला मिळतो, तिथे या अशा सगळ्या प्रकारांमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. मलबारी कर्णा या स्थानिक नावांनी सुद्धा त्याला ओळखलं जातं आणि आजकाल प्रत्येकजणच छायाचित्रकार झाला आहे कारण आपल्या हातात इतके स्मार्टफोन असतात, त्याचे कॅमेरे त्याहीपेक्षा स्मार्ट असतात. पण आपण जेव्हा जातो तेव्हा त्याचं आपल्याला जे नैसर्गिक कॅमेरे दिलेत म्हणजे आपली जी डोळे आहेत त्यांनी त्याचं निरीक्षण करायला हवं, तसं न करता अशा प्रकारे त्यांना आकर्षित करणं आणि त्यामुळे त्यांना काही त्रास होतो. फक्त आपल्याला चांगलं छायाचित्र मिळावं, पक्ष्यांना जवळून बघता यावं म्हणून बर्ड कॉलिंग करणं हे चुकीचं आणि क्रूर आहे असंही म्हटलं गेलं आहे. पक्ष्यांच्या अधिवासात आपण जातो तेव्हा त्यांना त्रास होणार नाही अशा रीतीने सावकाश आपल्याला ते बघण्याची मुभा दिलेली आहे. पण तसं न करता जर आपण त्यांना त्रास देत असू किंवा आपल्या वर्तनामुळे त्यांच्या ज्या काही रोजच्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यात त्रास होत असेल तर ते कितपत योग्य आहे, नाही का? त्यांची घरटी असतात, त्यांचे जोडीदार असतात, त्यांच्या त्यांच्या भाषा असतात आणि त्या सगळ्यात आपण अशा प्रकारे हस्तक्षेप करणं हे खरंच खूप चुकीचं आहे. आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो पण त्यांना त्रास न होता.

सकाळचे ठीक 7 वाजत आहेत आणि आपण एकदा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपण आहात FM रेनबो बरोबर. आशा सोनावणे यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे अनिल आणि रेखा काळे आपल्याला संदेश पाठवत आहेत. कार्यक्रम आवडल्याचं रुपाली भगत मुलुंडहून आपल्याला कळवत आहेत. अंधेरीहून आपल्याला सुनील परवे यांनी संदेश पाठवला आहे. चंद्रकांत ठाकूर, श्रेय राऊत, संदेश मेळकर मालाडहून आपल्या संपर्कात आहेत. तर प्रबोध कुटुंबे नवी मुंबईहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. रवींद्र कुडाळकर, हरिश्चंद्र पाटील, किशोर पेडणेकर, श्रीराम साने, डॉक्टर श्रीराम साने, दुर्गादास पालीवाल जळगावहून आपल्या संपर्कात आहेत. सुरेश बावकर, मोरेश्वर धायमोडकर, वीणा नाडकर्णी आणि त्याचप्रमाणे अनिल बनसोड आपल्याला संदेश पाठवत आहेत. सुकृत देविका त्याचप्रमाणे किशोर वाघ वांगणीहून संपर्कात आहेत. लक्ष्मण पोहरकर नांदेडहून, नंदकुमार पाटील, वसमती ठोसर, जगन्नाथ केदारे खंडाळाहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आणि निसर्गाबद्दल आपण बोलत होतो. मी मुंबईत महानगरात राहते तेव्हा कधीकधी असं लक्षात येतं की एखाद्या बिल्डिंग ची जी भिंत आहे, सोसायटीची भिंत आहे, त्याच्यावर एखादा वृक्ष, म्हणजे वडासारखा जो वृक्ष आहे ज्याला पारा

वेळा फुटतात आणि मग तो आपला पसारा वाढवत राहतो आणि म्हणूनच तो अनेक वर्ष जगत असतो. तर असा हा वृक्ष आपल्या आजूबाजूला, म्हणजे माझ्या आजूबाजूला जेव्हा मी बघते तेव्हा जी तिथली भिंत आहे त्याच्यावर त्यांनी आपली पाळंमुरं जी रोवलेली असतात आणि जगण्याचा किंवा आपल्याला नवीन पालवी फुटण्याचा प्रयत्न हा वृक्ष करत असतो. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बघताना थोडंसं आपल्यालाही गुदमरल्यासारखं होतं, कारण झाडांचा श्वास कुठेतरी गुदमरतो आहे असंही वाटत असतं. किंबहुना ते तसं होत असतं. ही जुनी डेरेदार जी वृक्ष असतात ती आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असतात आणि त्यांना वाढवणं, त्यांना सांभाळणं, पुढच्या पिढीसाठी त्यांचं जतन करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम असतं, नाही का? आणि त्याच्याच अनुषंगाने मग निसर्गातले इतर घटक ते सुद्धा आपल्या आजूबाजूला येत असतात. उन्हाळा असह्य होता असं आपण म्हणतो आणि प्रत्येकजण आपल्या पुरता AC लावतो आणि त्याची उष्ण हवा बाहेर टाकली जाते, त्याचा काय परिणाम होतो याचाही विचार आपण करत नाही. मग तुम्ही म्हणाल जर रश्मी आपण सगळ्याचाच विचार करत राहिलं तर जगायचं कसं? खरं तर सगळ्यांच्या साथीनी जगणं यालाच जगणं म्हणतात, नाही का? त्यामुळे प्रत्येकाचा विचार करून त्यांना काय हवं नको हे बघूनही आपण जगणं आवश्यक आहे. आणि आता पाऊस येणार आहे किंवा आता बाहेर पाऊस पडतो आहे असंही काही मंडळी आपल्याला कळवत आहेत, तर पाऊस आल्यावर तुम्ही झाडं लावा, ती जगवा आणि त्यांचं जतन संवर्धन नक्की.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल

0: चार दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1,00,000 अधिक किमतीचा संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं

कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे चार टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4-5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 7:20 होत आहेत. मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे एफ एम रेनबो प्रसारण सेवेत. मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर आणि आपण आहात एफ एम रेनबो बरोबर.
1: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मन मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाईफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास. स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे.
0: गाडी खरेदी करणं हे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं नाही का, आणि त्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो. कुणाकुणाला ते सहज शक्य होतं, कुणाकुणाला अति मेहनत किंवा खूप प्लॅनिंग करून गाडी खरेदी करावी लागते. पण मुंबईसारख्या शहरात जिथे राहण्याला जागा मिळणं कठीण आहे, तिथे गाडी पार्क करणं हे त्याहूनही कठीण काम आहे नाही का. तरीही आपण गाड्या घेतो आणि ते पार्क करतो. मग कधीकधी गाडीतलं सामान चोरीला जातं, कधीकधी गाडी प्रत्यक्ष चोरीला जाते, कधीकधी उंदरांचा त्रास अनुभवायला मिळतो. आणि मग ऐनवेळी जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा गाडी सुस्थितीत आहे की नाही हा एक वेगळाच तणाव आपल्याला असतो. सांगायचा उद्देश असा की गाडी प्रत्येकाने घ्यायला हवी, किंवा जे काही आपली स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण करायला हवी. पण त्याबरोबर अशा सगळ्या जर गोष्टी आल्या तर मात्र आपण खूप चिंता किंवा टेन्शन न घेता, जर आपल्याला लांबच्या ठिकाणी जायचं असेल तर आधीच आपली गाडी सुस्थितीत आहे की नाही हे बघायला हवं, तिची व्यवस्थित सर्व्हिसिंग करायला हवी, किंवा व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत की नाहीत हवा पाणी चेक करून ठेवायला हवं, आणि मग त्याचा आनंद घ्यायला हवा. ज्या गोष्टी किंवा ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो ते आपण आनंद घेण्यासाठी अनुभवण्यासाठी असतं, ना की फक्त जवळ घेऊन ठेवण्यासाठी असतं. तेव्हा त्याचा पुरेपूर वापर करायला हवा, आणि त्यातून जर काही गोष्टी घडल्या, वेगळ्या गोष्टी घडल्या, तर ते स्वीकारण्याची सुद्धा मानसिकता आपण ठेवायला हवी. आणि त्यासाठी फार काही करावं लागत नाही, थोडंसं आधीच अपेक्षित किंवा थोडंसं आधीच आपण लक्षात ठेवावं लागतं

7:20 आणि 50 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात एफ एम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे रश्मी पाहमरे आपल्याबरोबर. मुंबईची जीवनवाहिनी आपण ज्याला म्हणतो ती म्हणजे आपली ट्रेन. आणि अनेक लाखो लोक या ट्रेनचा वापर करत असतात, पण तो करत असताना ट्रेन स्वच्छ ठेवतात किंवा रेल्वे स्थानकं आता स्वच्छ असतात, पण प्रवास सुरू झाला की खिडकीतून दारातून अनेक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. खरं तर याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, कारण दोन स्टेशनच्या मधल्या भागात जाऊन साफसफाई करणं हे खूप अवघड गोष्ट असते. आणि आपण का तिथे कचरा फेकावा. एक त्या दिवशी मी रेल्वे स्टेशनवर उभी असताना एक प्लास्टिकची बाटली जी रेल्वे रुळावर येऊन अडकली आणि त्यामुळे ट्रेनला जायला अडथळा झाला. खरं तर ती क्षुल्लक अशी प्लास्टिकची बाटली कोणीतरी पाणी पिऊन ती फेकून दिली होती, पण त्याच्यामुळे ती ट्रेन

त्याच्या मागून येणारी ट्रेन आणि त्याच्यात असणारे असंख्य प्रवासी या सगळ्यांना त्रास झाला नाही का? मग अशा प्रकारचा त्रास आपल्या एखाद्या कृतीने होणं हे किती योग्य आहे. आता पाऊस येणार आहे आणि पावसात मग पुन्हा आपण म्हणतो की सगळीकडे पाणी भरलं आहे, ट्रेनचा अडथळा किंवा त्रास सुरू झाला आहे, पण त्याला कुठेतरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण जबाबदार असतो. जी मंडळी असा कचरा करत नाहीत पण काही न बोलता चुपचाप बघत राहतात तीसुद्धा त्याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा जर तुम्ही कचरा करत नसाल पण इतर कुणीतरी करत असेल तर त्याला आपण नम्र भाषेत सांगायला हवं की अशा प्रकारे तुम्ही टाकू नका, तुम्हाला नसेल टाकायचं कचरा कुंडी येईपर्यंत माझ्याकडे द्या, मग आम्ही त्यांच्याकडून काही बोलून घ्यायचं का? निश्चित त्यांच्याकडून त्या मंडळींना अजून या सगळ्या गोष्टींची जाणीव नसेल तर ते आपल्याला उलट उत्तर देतील किंवा म्हणतीलही तुम्हाला काय करायचं आहे किंवा बाकी जे काय असेल त्या गोष्टी. पण हीच खरी आजच्या काळातली देशसेवा आहे नाही का, समाजसेवा, जी आपण सहज चालता बोलता नक्की करू शकतो.

सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं खास मंडई आपल्यासाठी. आपण ऐकताय 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. 7:32 होत आहेत. मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर. आणि आपल्या प्रत्येकाचं अजूनही एक स्वप्न असतं की माझं एखादं टुमदार असं घर असावं, कौलारू असावं, त्याच्या बाजूने नदी वाहत असावी. आणि मग आपण सेकंड होमच्या शोधात इकडे तिकडे अनेक ठिकाणी जाऊन बघतो. खूप कष्टाचे आपले पैसे असतात, ते आपण हॉलिडे होममध्ये किंवा सेकंड होममध्ये गुंतवतो. खरं अशा प्रकारे गुंतवणं ही चांगली गोष्ट आहे, ती एक गुंतवणूकसुद्धा आहे, त्यातूनही उत्पन्न मिळवणारे लोक आहेत. पण हे घर सांभाळणं हे किती अवघड आहे हे ज्यांनी घर बांधून बघितलं आहे त्यांना नक्कीच माहिती असेल. काही नकारात्मक

बोलण्याचा उद्देश नाही आहे, फक्त जर अशा प्रकारचं घर बांधायचं असेल तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ किंवा त्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा आपण विचार करून त्याप्रमाणे कृती करायला हवी. कारण आपण जेव्हा तिथे 2-3 दिवसांसाठी जातो तेव्हा मग ते घर उघडणं साफ करणं याच्यातच आपला एक दिवस जातो. असं न करता आजूबाजूची काही मंडळी किंवा काही व्यक्ती निश्चितच आता त्यांना कशाप्रकारे विश्वासात घ्यायचं, कशाप्रकारे आपलंसं करायचं आणि त्यांच्याबरोबर राहायचं हा आपण आपल्या अनुभवातून करावा असा विषय आहे. पण असं जर गोष्टी केल्या तर आपण गेल्याबरोबर आपल्यासाठी स्वच्छ सुंदर घर हसत मुखानी आपल्याला तिथे राहता येईल आणि आनंद घेता येईल. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या दुसऱ्या घराचा, सेकंड होमचा, हॉलिडे होमचा आपण विचार करतो तेव्हा त्याबरोबर इतरही गोष्टी, कारण घर घेणं, बांधणं, तिथे जाऊन राहणं हे एकावेळी सोपं असतं पण परत परत जेव्हा ती कृती करायची असते तेव्हा हळूहळू आपल्याला इतर गोष्टीतून ते शक्य होईल की नाही या गोष्टींचा थोडासा पुढे जाऊनही विचार करावा आणि मग त्याचा आनंद नक्कीच घ्यावा. कारण आपल्याबरोबर आपल्या इतर मित्रमैत्रिणी नातेनावाईक जे असतात त्यांनाही तो आनंद घ्यायला आवडत असतो. मग आपण निश्चितच 3-4 मित्र मिळून एक घर अशा प्रकारे ही गोष्ट किंवा संकल्पना राबवू शकतो आणि ज्याला ज्यावेळी जाणं शक्य आहे त्यांनी जाऊन त्याचं मेंटेनन्स करणं अशा प्रकारची गोष्ट करू शकतो. तुमचं दुसरं घर आहे का तेही मला कळवू शकता. 7:34 आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारणचं.

आहे प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे खास गीत आपल्यासाठी मंडळी. आणि 7:37 होत्या, ठीक 7:40 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम. अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. प्रमोद कारखानीस पुण्याहून मोहन दळवी, संतोष पाटील उळवे, अनिल बनसोड, श्रावणी मंगेश भगत, कल्पना, प्रमोद देशमुख, गणेश आणि वंदना जोशी ठाण्याहून आपल्याला फोन करतायत, तर अरविंद कुलकर्णी इचलकरंजीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. कृष्णानंद कामत सिडनीहून मेसेज पाठवत आहेत. मोरेश्वर धायमोडकर, अंजली पाठक पुणे आणि अज्ञात मुंबई कार्यक्रम आवडत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मिलेश, श्रेया, आर्या राऊत, मंगेश घरत थळ अलिबाग इथून संदेश पाठवत आहेत. दत्तात्रय अडत वेळापूरहून आपल्या संपर्कात आहेत. आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आपले व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहेत. निश्चितच आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

0: मंडळी ही वेळ आहे प्रायोजित कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पुना गाडगिळ आणि सन्स.
1: विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, सोन्याचे देखणे हार, अगदी वेगळ्या धाटणीचे नव्या डिझाईन्सचे हार, ही नावं ऐकली तरी स्त्रीमन हरखून जातं. आणि मग आम्ही महिला लक्ष्मी हार, बकुळ हार अशा सुंदर आणि मनात भरणाऱ्या सोन्याच्या हारांविषयी बोलताना अगदी भान हरपून जातो. तर या लक्ष्मी हार आणि बकुळ हार यांची रचना कशी असते, त्याचं फिनिशिंग कसं असतं, त्याचं पॉलिशिंग कसं असतं, या सगळ्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय पुना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना. मोडकसर नमस्कार.
5: नमस्कार. जसे माळा आपण बघितल्या पारंपरिक तीन चार प्रकारच्या होत्या, तसे हारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यातले अनेक प्रकारचे हार आहेत, पण हे चार हार खूप पॉप्युलर आहेत. त्यातला लक्ष्मी हार जर बघायचा झाला तर शेवटी लक्ष्मी म्हणजे एक ग्रेसफुल आपले दैवत आहे, त्याच्यामध्ये टिकले असतात. आपण जर जुना तांब्याचा एक पैसा जो असायचा गोल, तो जर डोळ्यासमोर आणला तर ती ज्या आकाराची टिकली होईल त्या आकाराच्या टिकल्या असतात, आणि त्याच्या मधोमध लक्ष्मीची प्रतिमा त्याच्यामध्ये एम्बॉस केलेली असते, आणि त्या वावकड्या म्हणतात त्याला, म्हणजे ओव्हल टाईपच्या अशा कड्या असतात की ज्याच्यामध्ये ते गुंफलेल्या असतात. आता अशा ज्या टिकल्या असतात, साधारणपणे एक टिकली 500 ते 600 मिलीग्रॅमची होते, आणि अशा अनेक टिकल्या एकत्र करून ते हार बनवले जातात. साधारणपणे एका बाजूला 12-15 टिकल्या, दुसऱ्या बाजूला 12-15 टिकल्या. लक्ष्मी हाराला आणखीन ग्रेसफुल बनवण्याकरता त्याला पदक पण बनवलं जातं, आणि मग ते पदक साधारणपणे आपलं रुपयाचं नाणं जे असतं, त्या नाण्याच्या आकाराचं पदक असतं, त्याच्यावरती लक्ष्मी एम्बॉस केलेली असते. त्याला मागे मानेकडे लांबी वाढवायची, कमी करायची असेल तर चेन लावा.

0: लावली जाते.
1: साधारणपणे आपण वजनात जर विचार करायचा झाला तर 18 ते 20 इंचाचं जर हे करायचं झालं सगळ्यात मिळून तर 18 ते 20 ग्रॅम पर्यंत हा पदका सकट हार होऊ शकतो.
0: एक पदरी
1: कारण की लक्ष्मीहार जनरली एक पदरी केला जातो. आता आधुनिक काळामध्ये हौसेनुसार तो 4 पदरापर्यंत पण करतात पण परंपरागत एक पदरी असतो. हलक्या वजनाचं म्हणजे वजनानी हलकं परत क्वालिटीने वजनानी हलका दागिनेचे प्रकार निघाले तर कोईमतूर साईडला म्हणजे साऊथ इंडियामध्ये हेच हार याच साधारणपणे आकारमानाचे 8 ते 10 ग्रॅम मध्ये पण बनवले जातात कारण आधुनिक प्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आणि ते 1, 2, 3 पदराचे असतात. आपण म्हणलं तसं 22 कॅरेट मध्ये बनतात. 14 ते 16% मजुरी असते तर 20 ग्रॅमचं करायचं झालं तर साधारणपणे 3.5 लाख रुपये ते 4 लाख रुपयाच्या दरम्यान मजुरी आणि जीएसटी सकट त्याची किंमत होऊ शकते एक पदरी हारची. जेवढे पदर वाढवणार त्या प्रमाणात वाढणार. पण जर कोईमतुरी तोच घेतला 10 ग्रॅमचा तर तो साधारणपणे 2 लाख ते 2 लाख 10 हजारापर्यंत मजुरी आणि जीएसटी सकट आपल्याला पडू शकतो. लक्ष्मीहारही चांगलं जर ग्लॉस फिनिशचं पॉलिश केलं त्याच्यामध्ये 2 प्रकारची पॉलिश केली जातात. म्हणजे प्रतिमेला एक पॉलिश केलं जातं आणि खालच्या टिकलीला वेगळं पॉलिश केलं जातं आणि त्याला एक वेगळा उठावदार पण आणलं. बकुळहाराला तास आणि रवा वगैरे भरपूर असतो त्यामुळे तो स्पार्कल होतो. म्हणजे आपण बकुळीचं जे फूल बघतो ते जर बघितलं तर त्याची सरफेस जो आहे खालचं देठाची बाजू सोडून द्या तर तो सरफेस आहे त्या आकाराच्या टिकल्या असतात त्या आणि त्या खूप सुंदर पॉलिश केलेल्या असतात त्यामुळे ते चमचम करतात चमकतात. साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये एक पदरी बकुळहार होतो कारण त्याला जरा थिकनेस असतो ते पातळ नाही बनवू शकत थिकनेस असतो तर त्यामुळे तो 30 ग्रॅम मध्ये एक पदरी 24 इंचापर्यंत बनतो. त्याला सुद्धा कधी कधी पेंडंट लावलं जातं बकुळहाराला. मग ते साधारण 4-5 ग्रॅमचं पेंडंट जर आपण ऍड केलं तर साधारणपणे 35 ते 40 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन जाईल. लांबी वाढवायला आपण मानेवर त्याला चेन लावू शकतो. लाईट वेट मध्ये मी जसं मगाशी लक्ष्मीहाराचं सांगितलं कोईमतुरी लाईट वेट येतं तसं त्याच्यामध्ये लाईट वेटही येतात जे 14-15 ग्रॅम बनतात म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या वजनामध्ये बनतात.
2: मोडक सर, आज आमच्या श्रोत्यांना लक्ष्मीहार आणि बकुळहार म्हणजे नक्की काय, त्याचं स्वरूप, सौंदर्य, वजन या सगळ्यांची माहिती आपण दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. आता ही वेळ आहे पुढील कार्यक्रमाची. आकाशवाणी मुंबई FM रेनबो प्रसारण सेवा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने येताना आपण ज्या रस्त्यानं येतो त्या रस्त्याचं आजचं नाव आहे लाला लजपतराय मार्ग. या रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला दिसतो नव्यानंच बांधण्यात आलेला कोस्टल रोड. या रस्त्याचं अधिकृत नाव तुम्हाला माहिती आहे का? तर ते आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड. त्या पलीकडं समुद्रात एका खडकावर उभा आहे सुप्रसिद्ध हाजी अली दर्गा. किनारी मार्गामुळे तो आता दिसेनासा झालाय. रस्त्याच्या उजव्या बाजूला लाला लजपतराय महाविद्यालय, पुढे रेसकोर्स, त्याच्या पुढं नॅशनल स्पोर्ट्स क्लब आणि वल्लभभाई स्टेडियम आपल्याला दिसतं. तिथंच थोडं पुढे जाऊन हा रस्ता वरळीच्या डॉक्टर ॲनी बेझंट रोडमध्ये विलीन होतो. जेमतेम 1.25 किलोमीटरच्या या रस्त्यानं आजची मध्य मुंबई जन्माला घातली आहे

0: ह्याची आपल्याला कल्पनाही नसेल. या रस्त्यावरून जाताना त्याची रुंदी, भव्यता, त्यावरून वेगानं धावणाऱ्या आलिशान गाड्या पाहताना आपण एका धरणाच्या बांधावरून प्रवास करत आहोत अशी शंकाही आपल्याला येत नाही. हा अर्धचंद्राकृती रस्ता वास्तवात एक बांध आहे हे आपल्याला लक्षातही येणार नाही. वरईचा बांध तो हाच. हा केवळ एक बांध नसून मुंबईचा भूगोल, इतिहास आणि भविष्याला आकार देणारी एक क्रांतिकारी कल्पना होती. ही कल्पना मांडल्यापासून ती प्रत्यक्षात येईपर्यंत शतकभरापेक्षा जास्त काळ जावा लागला होता. हा बांध का बांधला, कुणी बांधला आणि त्या बांधामुळं मुंबई कशी बदलली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं या बांधाच्या इतिहासात डोकावून पाहावं लागेल.
1: तर या बांधाच्या इतिहासाची सुरुवात होते ती सन 1679 साली. तोपर्यंत किंवा एव्हाना पोर्तुगीजांकडून हुंड्यात मिळालेली मुंबईची बेटं ईस्ट इंडिया कंपनीकडे आली होती. कंपनीनं नियुक्त केलेला मुंबईचा पहिला गव्हर्नर जॉर्ज ऑक्सेंडन याच्या अकाली मृत्यूनंतर, म्हणजेच सन 1679 मध्ये जेराल्ड ऑंजिए या द्रष्ट्या गृहस्थाची मुंबईच्या गव्हर्नर पदावर नियुक्ती झाली आणि मुंबईचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. ऑंजिए हे फ्रेंच नाव आहे. कुणी याचा उच्चार ऑंजिएर असा करतात तर कुणी ऑंगिएर असाही करतात, पण फ्रेंचमध्ये त्याचा उच्चार ऑंजिए असाच होतो. जागतिक ख्यातीच्या दर्जाचं महानगर म्हणून आकार घेण्याची अफाट क्षमता मुंबईमध्ये आहे हे अचूक ओळखून मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घालणारा हा मुंबईला लाभलेला पहिला द्रष्टा गव्हर्नर. पण तो ज्या वेळेला मुंबईचा सर्व शक्तिमान गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला त्यावेळेची मुंबई होती तरी कशी?
0: मुंबई, माझगाव, परळ, माहीम, वरळी ही मुंबईची पाच बेटं. यातलं प्रमुख बेट मुंबई. या बेटावर मलबार हिल, कंबाला हिल, डोंगरी, ताडदेवचा डोंगर अशा लहान मोठ्या टेकड्या आणि त्यांच्यामधून भरती ओहोटीनुसार आत येणारे समुद्राच्या पाण्याचे प्रवाह, टेकड्यांवर घनदाट जंगल, त्यात असलेला जंगली प्राण्यांचा वावर यामुळं हे बेट आकारानं मोठं असलं तरी त्यावर राहण्यायोग्य जागा मात्र कमीच होती. त्या काळात व्यापार, जानमाल, घरदार इत्यादीचं शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षण ही प्रमुख गरज होती. त्यामुळे मुंबई बेटावर लोक राहत ते किल्ल्यांच्या आधाराने. पाच बेटांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या या बेटावर होती. मुंबई बेटाखालोखाल वस्ती होती ती लहानशा माझगावात. इथे कोळी, भंडारी आणि पोर्तुगीज कुटुंब वस्तीला होती. ही सर्व निवासी जागा होती. या लहान बेटांवर नवरोजी हिल, बेल्वेडर हिल, माझगाव हिल, घोडपदेव हिल अशा चार प्रमुख टेकड्या होत्या. त्यामुळे राहण्यायोग्य जागा तशी कमीच होती. शिवाय इथल्या लोकांना रोजगारासाठी मधली उमर खाडी ओलांडून मुंबईला यावं लागत असे. त्यामुळे आपोआपच तिथल्या वस्तीच्या वाढीला मर्यादा पडली होती.
1: परळपासून सायनपर्यंत पसरलेल्या बेटावर मात्र फारशी वस्ती नव्हती. कोळीवाडे पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर वसलेले होते. पोटापुरताच भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची वस्ती होती ती परळ, शिवडी, नायगाव, भुईवाडा, वडाळा, माटुंगा इत्यादी लहान लहान गावांमध्ये, आणि तीही विरळ. परळपासून सायनपर्यंत पसरलेल्या परळ बेटाच्या पूर्व बाजूला असलेल्या समुद्रामुळे इथली बहुतेक जागा पाणथळीची होती. या जागेवर मोठमोठी मिठागर होती. वडाळा भागात त्यातली काही आजही शिल्लक असलेली तुम्हाला दिसतील. शिवाय या बेटाच्या पूर्व बाजू व्यापणाऱ्या गोलंजी, शिवडी, रावळी, सलामती, अँटॉप आणि सायन या हिल्स म्हणजेच टेकड्या होत्या. माहीम बेटावर तर माहीम वूड नावाचं मुंबईच्या इतिहासात प्रसिद्ध असलेलं घनदाट जंगल होत. असंख्य माडांची झाडं असलेल्या माहीमचे नारळ त्या काळी खूप प्रसिद्ध होते. इथेही थोडीफार शेती होती. कोळी, भंडारी लोकांची इथली वस्ती. मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर होती. वरळी बेट मात्र पूर्णपणे कोळ्यांचं बेट. ते वगळता वरळीला फारशी वस्ती अशी नव्हतीच. या अंजीनं मुंबईचा ताबा घेतला तेव्हा या सगळ्या बेटांची एकूण लोकसंख्या जेमतेम 8 ते 10 हजारांची असेल. 7 बेटांमधलं मुंबई बेट सर्वात मोठं आणि प्रमुख बेट. या बेटावर पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी बांधलेला फोर्ट होता. त्याच्याच आधारानं सर्व 7 बेटांचं प्रशासन इथूनच चालवलं जाईल. पोर्तुगीज काळात जो काही थोडा बहुत व्यापार चाले त्या व्यापाराचं केंद्रही इथंच होतं. प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, नागरिकांची निवासस्थानंही याच बेटावर होती. परिणामी बहुतेक लोकसंख्या एकवटली होती ती याच मुंबई बेटावर.
0: ऑनजी एक गव्हर्नर असला तरी तो ज्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होता ती शुद्ध व्यापारी संस्था असल्यानं व्यापारातून जास्तीत जास्त नफा कमवणं हा तिचा एकमेव उद्देश होता. कंपनीचा मुंबईतला प्रमुख अधिकारी ह्या नात्यानं कंपनीला नफा मिळवून देणं हे त्याचं कर्तव्य आणि जबाबदारीही होती. ती निभावण्याच्या कामाला आता तो लागला. आपल्या कर्तव्याचा एक भाग म्हणून संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मोठा कुलाबा आणि छोटा कुलाबा ही दोन बेटं ऑनजीए याने तिथल्या कोळ्यांशी करार करून ताब्यात घेतली. हाच तो 1672 प्रख्यात ऑनजीए कन्व्हेन्शन करार. ब्रिटिशांकडे आलेली मुंबईची 5 बेटं आता 7 झाली. आपल्याला माहीत असलेल्या मुंबईच्या 7 बेटांची सुरुवात इथेच झाली. आता ऑनजीए कंपनीला नफा मिळवून देण्याच्या उद्देशानं पावलं उचलायला सुरुवात करतो. पण त्याच्याही नकळत ती पायाभरणी असते आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या आजच्या मुंबई महानगराची.
2: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना.
3: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
4: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. 7:55 होत आहेत मंडळी आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे. तेव्हा आपण बाळकू पाटील मुंबईहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. ललिता भोईर लोणावळ्याहून आम्ही येत आहोत आणि आपला कार्यक्रम ऐकत आहोत असं कळवत आहेत. खूप छान. नितीन स्वामी ऐरोलीहून कार्यक्रमात सहभागी आहेत तर मंगेश म्हात्रे यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. राहुल रेणावीरकर पुण्याहून आपल्या संपर्कात आहेत. नरेंद्र सामंत यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहभागाने कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आता मात्र मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापर

केली जातात, यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT-पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि याबाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खितामहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या
भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून

करून पदाभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा 200वा सोहळा भारताची चेतना, विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची 200वी शताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांचा संवाद हा देशात वेगवेगळ्या व्यक्ती संस्थांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून मिळणारी प्रेरणा या आशयाशी निगडीत होता. भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असे काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा

आपल्याला त्यांची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या या 134व्या भागात सर्वप्रथम 2 धावपटूंशी संवाद साधला आणि त्यांचं मनोगतही जाणून घेतलं. काही दिवसांपूर्वी झारखंड मधील रांची इथं राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या 2 धावपटूंनी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत लागोपाठ 3 वेळा एकमेकांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. या दोघांशी सुमारे 10 मिनिटं संवाद साधत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नेदरलँड दौऱ्याचा उल्लेख केला. या दौऱ्यात तामिळनाडूमधील चोल राजवंशाच्या काळातील जुने ऐतिहासिक ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्द करण्यात आली. देशासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या ताम्रपटांविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहे. राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेले वचन पूर्ण करण्याशी संबंधित ही बाब आहे. यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल राजवंशाच्या कामगिरीचंही वर्णन आहे. त्यातून चोल साम्राज्याची सागरी शक्ती दिसून येते. तसंच आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयीही माहिती मिळते. चोल राजाच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा देशवासियांना अभिमान आहे. भारताचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. छत्तीसगडमध्ये सापडलेल्या 3 दुर्मिळ ताम्रपटांबद्दलही मोदी यांनी यावेळी चर्चा केली. आपल्या मन की बात उपक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज एका गंगा डॉल्फिनला वाचवण्याच्या यशस्वी प्रयत्नावर तयार करण्यात आलेला आणि सध्या देशभर चर्चेत असलेला व्हिडिओ नागरिकांनी अवश्य बघावा असे आवाहन केलं. डॉल्फिन रेस्क्यू अँब्युलन्सच्या मदतीनं तब्बल 13 तासांच्या प्रयत्नांनंतर या डॉल्फिनचा जीव वाचवून त्याला राप्ती नदीत सुखरूप सोडण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी तामिळनाडूतील नागरकोलई इथल्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांचा देशभक्ती शिकवणारा प्रसंगही कथन केला. गिरिजा अम्मा यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना देशातील जवानांसाठी दररोज 1 रुपया याप्रमाणे वर्षाचे 365 रुपये देण्याचं आवाहन केलं. या प्रयत्नातून त्यांच्या संस्थेनं तब्बल 40 लाख रुपये जमा करून सैन्याच्या मदतीसाठी दिले. अशा प्रेरक प्रसंगात सर्वांनीच सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही यानिमित्तानं कार्यक्रम घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवनियुक्त संरक्षण दलप्रमुख लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज पदभार स्वीकारला. सकाळी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स इथं जनरल सुब्रमणी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. जपान इथं सुरू असलेल्या आशिया कप 2026 स्पर्धेत भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघानं कोरियावर 3-1 अशा गोल फरकानं विजय मिळवला. नौशीन नाझ, श्रुती कुमारी आणि सामनावीर किरण एक्का यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या विजयासह भारत 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना 2 जून रोजी सिंगापूर विरुद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ISSF विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी काल झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात चीनच्या याओ कियानशुन आणि हु काई यांनी भारतीय जोडीचा 0-3 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 मिनिटांनी.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन

0: बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला. ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं. अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले. या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली. याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत.

मुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अणवस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेंबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मला सांगा, लहानपणी आपण जेव्हा पहिली दुसरीच्या बालभारतीचं पुस्तक उघडायचो तेव्हा प या अक्षरासमोर काय दिसायचं? तर प पोपटाचा. लाल चुटुक चोच, गळ्यात छान काळा लाल कंठा आणि मऊ मऊ हिरवीगार पाख. पोपट हा असा पक्षी आहे ना जो आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाच्या आठवणींशी जोडलेला आहे. चिऊकाऊच्या गोष्टीनंतर जर आपण कोणत्या पक्ष्याला सगळ्यात आधी ओळखायला शिकलो तर तो आहे आपला लाडका राघू, म्हणजेच पोपट. आता तुम्ही म्हणाल, आज का बरं मी पोपटाचा हा विषय काढलाय? कारण आज तारीख आहे 31 मे आणि आज जागतिक पोपट दिन म्हणजेच वर्ल्ड पॅरट डे साजरा केला जातो. आणि तो साजरा का केला जातो यामागे एक खूप मोठं आणि गांभीर्याने विचार करण्यासारखं कारण आहे. मंडळी, पोपट हा पक्षी आपल्याला जितका सुंदर, बोलका आणि हुशार वाटतो ना, तितकाच तो संपूर्ण जगात

संकटात आहे. तुम्हाला माहिती आहे का, 2004 मध्ये वर्ल्ड पॅरेट ट्रस्ट नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने या दिवसाची सुरुवात केली. यामागचं कारण म्हणजे जगाला संदेश देण्यासाठी की पोपट पिंजऱ्यात नाही तर मुक्त आकाशात छुपतात. तर तुम्हीही कोणाकडे पोपट पिंजऱ्यात पाहिले तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा की निसर्गाचा हा सुंदर चमत्कार मोकळ्या हवेतच छान दिसतो, नाही का? तर मंडळी, आजच्या या वर्ल्ड पॅरेट डे निमित्त आपण या हिरव्यागार मित्रांबद्दल अशा काही भन्नाट गोष्टी जाणून घेणार आहोत, अशा काही अतरंगी प्रजाती आणि त्यांचे प्रकार पाहणार आहोत जे ऐकून आपण नक्की थक्क होऊ. आता एक गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

बरं मंडळी, मला सांगा, जर मी तुम्हाला लहान मुलांसारखा सोपा प्रश्न विचारला की पक्षी काय करतात, तर तुमचं उत्तर काय असेल? अर्थात पक्षी हवेत उडतात. पण जर मी तुम्हाला म्हणाले की जगात एक असा पोपट आहे ज्याला पंख तर आहेत पण तो अजिबात उडू शकत नाही, येस, विश्वास नाही बसत ना, तर या पोपटाचं नाव आहे का का पो. हा प्रामुख्याने न्यूझीलंडच्या घनदाट जंगलात आढळतो. हा जगातील एकमेव असा पोपट आहे जो आकाशात उडू शकत नाही. तर याचं कारण असं की हा जगातील सगळ्यात जाड, भारी आणि वजनदार पोपट आहे. याचं वजन ऑलमोस्ट 2 ते 4 किलोपर्यंत असतं. हा दिसायला अगदी एखाद्या गोल मटोल टेडी बिअरसारखा किंवा रात्रीच्या घुबडासारखा दिसतो. त्याचा रंग हिरवा, पिवळा, काळा असा मिक्स असतो जो जंगलातल्या झाडांमध्ये सहज लपून जातो. हा पोपट झाडावर उडण्याऐवजी फांद्यांवरून चालत चालत किंवा बेडकासारख्या उड्या मारत फिरतो. जमिनीवर तो अगदी वेगाने धावू शकतो. आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे हा पोपट रात्रीचा राजा आहे. म्हणजे दिवसा हा मस्त ढाराडूर झोप काढतो आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. म्हणूनच याला नाईट पॅरट असंही म्हणतात. त्याचा स्वभाव इतका शांत, फ्रेंडली आणि गोड असतो की तो माणसांना अजिबात घाबरत नाही. उलट माणसांच्या जवळ येतो. कुत्र्या मांजरांसारखं त्याला माणसांकडून डोकं खाजवून घ्यायला खूप आवडतं. तर मंडळी, कसा वाटला या गोल मटोल जाड्या पोपटाचा अजब प्रकार, मला नक्की सांगा. आता एक गाणं ऐकूया छानपैकी आणि मग पुढे पाहूयात.

आता मंडळी आपण पाहणार आहोत पोपटांच्या दुनियेतल्या खऱ्या खुऱ्या हुशार पोपटाला. जगातील सगळ्यात हुशार पोपट म्हणजेच आफ्रिकन ग्रे पॅरट. म्हणजेच जर खरंच पोपटांची शाळा असते ना, तर हा पोपट वर्गात नेहमी पहिला आला असता. नावाप्रमाणेच हा पोपट आफ्रिकेच्या जंगलात आढळतो आणि त्याचा रंग असतो एकदम राखाडी म्हणजेच ग्रे, तर त्याची शेपटी असते लाल चुटुक. हा पोपट इतका भारी आहे की याला फक्त बोलणारा पक्षी म्हणणं त्याचा अपमान ठरेल, कारण हा चक्क माणसांच्या बुद्धीला तोडीस तोड टक्कर देतो. सायंटिफिक रिसर्चनुसार आफ्रिकन ग्रे पोपटाची बुद्धी एका 5 वर्षांच्या लहान मुला इतकी डेव्हलप झालेली असते. हा पोपट फक्त आपण शिकवलेले शब्द पाठ करून पोपटपंची करत नाही, तर त्याला त्या शब्दांचा अर्थ आणि संदर्भ अचूक समजतो. उदाहरणार्थ जर आपण त्याला ॲपल सफरचंद दाखवलं, तर तो फक्त ॲपल असं ओरडणार नाही, तर त्याचा रंग लाल आहे आणि तो गोल आहे हेही तो आपल्याला आपल्या भाषेत सांगू शकतो. तो हुबेहूब आपल्या घरातल्या माणसांच्या आवाजाची, कुत्र्याच्या भुंकण्याची, अगदी फोनच्या रिंगटोनची किंवा दाराच्या बेलची हुबेहूब नक्कल करू शकतो. शेकडो शब्द लक्षात ठेवणारा आणि माणसांशी चक्क गप्पा मारणारा हा अतिहुशार मित्र खरोखरच निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का?

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारत के प्रधानमंत्री ने भारत में जिस सौर क्रांति का आगाज किया था उसका असर अब दिखने लगा है। भारत में एक एक करके 30 लाख से अधिक परिवारों की छत पर सोलर पैनल लग चुके हैं। आप भी इस ऊर्जा क्रांति का हिस्सा बने। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in।
2: हर घर सूर्य घर।
3: मंडळी, मगाशी आपण जाड आणि हुशार पोपट पाहिला, आता आपण ज्या पोपटाबद्दल बोलणार आहोत तो दिसायला इतका राजेशाही आणि सुंदर आहे की त्याच्यावरून नजरच हटत नाही। हा आहे पोपटांच्या दुनियेचा सुपर मॉडेल म्हणजेच मकाऊ। तुमच्यापैकी काहींनी हॉलिवूडचा रिओ या नावाचा ॲनिमेशन चित्रपट पाहिला असेल किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलवर एक मोठा लांब शेपटी असलेला लाल निळा पिवळा अशा अत्यंत गर्द आणि चमकदार रंगाचा पोपट नक्कीच पाहिला असेल, तोच हा मकाऊ। हे पोपट प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेच्या ॲमेझॉनच्या जंगलात आढळतात। आकाराने खूप मोठे असतात, त्यांची शेपटी त्यांच्या शरीरापेक्षाही लांब असते, त्यांची चोच इतकी टणक आणि मजबूत असते की ते नारळाचं टणक कवचसुद्धा एका फटक्यात फोडू शकतात। मकाऊ पोपटांबद्दलची सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्य। हे पोपट माणसासारखं चक्क 60 ते 80 वर्ष जगू शकतात। हे पोपट खूप सामाजिक असतात, म्हणजे त्यांना एकटं राहायला आवडत नाही, ते नेहमी त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा जोडीदारासोबतच राहतात। तर आता ऐकूया एक गाणं आणि मग पुढे पाहूयात।

0: मंडळी, आता वातावरण थोडं रोमॅंटिक करूयात, कारण आता आपण बोलणार आहोत पोपटांच्या अशा प्रजातीबद्दल जी आकाराने लहान आहे पण तिचं नाव ऐकूनच प्रत्येकाच्या मनात प्रेमाचे कारंजे फुटतात. आपण बोलणार आहोत लव बर्ड्स बद्दल. लव बर्ड्स हा पोपटांचाच एक क्यूट आणि छोटा प्रकार आहे. आपण बऱ्याचदा पाळीव प्राण्यांच्या दुकानात किंवा लोकांच्या घरात, अर्थात जे की पाळणं बेकायदेशीर आहे, हे छोटे छोटे रंगीबिरंग पक्षी पाहतो. खरं तर यांना लवबर्ड्स हे नाव उगाच मिळालं नाही आहे, तर यामागे एक सुंदर आणि भावुक कारण आहे. म्हणजेच हे पोपट जेव्हा आपला जोडीदार निवडतात तेव्हा मरेपर्यंत आयुष्यभर फक्त आणि फक्त त्याच जोडीदारासोबत राहतात. ते कधीही दुसरा पार्टनर शोधत नाहीत. दिवसभर ते एकमेकांची खूप काळजी घेतात, पंखांनी एकमेकांना कुरवळतात, चोचीने एकमेकांना अन्न भरवतात आणि सतत एकमेकांच्या जवळ चिकटून बसलेले असतात. जर या जोडीतल्या एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर दुसरा पोपट विरहाने खूप उदास होतो. तो अन्न पाणी सोडून देतो आणि बऱ्याचदा जोडीदाराच्या दुःखात स्वतःचाही जीव देतो. विचार करा मंडळी, आजच्या जगात जिथे माणसांची नाती एवढी लवकर तुटतात तिथे हे छोटेसे पक्षी आयुष्यभराची साथ निभावतात. म्हणजेच हे किती रोमॅन्टिक आणि तितकंच मनाला स्पर्श करणार आहे, नाही का? तर आपण अतरंगी पोपट पाहिले, जाडा काकोपा पाहिला, सायंटिस्ट आफ्रिकन ग्रे पाहिला, रॉयल मकाऊ पाहिला आणि रोमॅन्टिक लवबर्ड्स सुद्धा पाहिले, पण आपल्या भारताचा राजा, आपला लाडका राघू याला विसरून कसं जमेल, ज्याला इंग्रजीत रोज रिंग्ड पॅराकिट असं म्हणतात. गळ्यात छान काळी लाल पट्टी असलेला हा पोपट घराच्या खिडकीत बागेतल्या झाडावर सहसा दर्शन देतोच. हाच आपला अस्सल देशी हिरवा मित्र आहे, जो मिरची आणि पेरूवर ताव मारायला नेहमीच तयार असतो, नाही का? यासोबतच चला दोस्तो बोलू काही, यामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी सात या कार्यक्रमात.
1: राघू बसला इकडे अन तिकडे बसली मैना. राघू बसला इकडे अन तिकडे बसली मैना. दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना, है ना.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरा

0: चा अविभाज्य भाग आहे असं त्यांनी सांगितलं. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: साथियो, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: नमामी गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं.

पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

मंडळी, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपत आकाशवाणीने नेहमीच दर्जेदार नैतिक आणि माहितीपूर्ण मनोरंजन लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. तसंच आजचा हा सप्तरंगी प्रवास सुद्धा अत्यंत विशेष आहे, कारण आज आपण मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एका अत्यंत कसलेल्या अष्टपैलू अभिनेत्याचा प्रवास उलगडणार आहोत, ज्यांनी आपल्या सहज सुंदर आणि तितक्याच भारदस्त अभिनयाने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. होय, आपण बोलणार आहोत प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांच्याबद्दल. आज त्यांचा वाढदिवस आहे. 31 मे रोजी मुंबईत जन्मलेल्या संजय खापरे यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ व्यावसायिक यश मिळवले नाही, तर समीक्षकांची दाद आणि अनेक मानाचे पुरस्कारही पटकावलेत. संजय खापरे हे नाव समोर आलं की एकाच वेळी दगडी चाळ चित्रपटातील कडक आणि शिस्तप्रिय मामा आठवतो, तर दुसऱ्याच क्षणी गाढवाचं लग्न चित्रपटातील अत्यंत लाघवी आणि विनोदी सदाबाई डोळ्यांसमोर उभी राहते. रंगभूमीवर नाटकाचे थेट प्रयोग करत अभिनयाचा पाया भक्कम करणारा हा नट जेव्हा रुपेरी पडद्यावर आला तेव्हा त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःचा जीव ओतला. व्यावसायिक सिनेमांमधील त्यांची कडक ॲक्शन असो, कौटुंबिक चित्रपटांमधील निखळ विनोद असो किंवा स्त्री पात्राचे चॅलेंजिंग रूप असो, संजय सरांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सप्तरंगी सातच्या आजच्या विशेष भागात आपण संजय खापरे यांच्या याच प्रवासाचे वेगवेगळे अधिकृत पैलू जाणून घेणार आहोत. त्यांच्या रंगभूमीवरील प्रवास चित्रपटसृष्टीत कलाटली देणारी गाढवाचं लग्न आणि दगडी चाळमधील भूमिका, त्यांना मिळालेले चित्रपट पुरस्कार आणि पडद्यामागचा एक अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस म्हणून असलेला त्यांचा स्वभाव, या सर्व गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी अभिनयाच्या दुनियेत असं मानलं जातं की ज्या नटाची मुळे रंगभूमीवर घट्ट रुजलेली असतात तो कॅमेरा समोर कधीही अपयशी ठरत नाही. संजय खाबरे यांच्या बाबतीतही हे तंतोतंत खरंय. त्यांचा अभिनय प्रवासाचा पाया प्रायोगिक आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवर रचला गेला. त्यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवले. नाटक हे असे माध्यम आहे जिथे कलाकाराला थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करावं लागतं, ज्यामुळे संवाद फेकेतील अचूकता आणि वेळेचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. संजय खाबरे यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले. या नाटकांच्या विविध प्रयोगांमध्ये संजय खाबरे यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. रंगभूमीवर वावरताना पात्राचा स्वभाव समजून घेणे, समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया अनुभवणे आणि आवाजाच्या जोरावर अख्खे प्रेक्षागृह गाजवणे हे कसब त्यांनी नाटकांतूनच आत्मसात केले. नाटकात काम करत असताना त्यांच्यातील हा अस्सल अभिनय अनेक चित्रपट दिग्दर्शकांच्या नजरेत आला. नाटकाचा बाज सांभाळत कॅमेरा समोर आवश्यक असलेली सहजता त्यांनी अत्यंत कौशल्याने आत्मसात केली. अनेकदा नाटकातील नटाचा अभिनय सिनेमाच्या पडद्यावर लाऊड वाटू शकतो, पण संजय सरांनी कॅमेऱ्याची भाषा आणि सूक्ष्म हावभाव खूप लवकर शिकून घेतले. रंगभूमीने त्यांना दिलेला हाच प्रगल्भ अनुभव पुढे त्यांच्या चित्रपट प्रवासात अत्यंत महत्त्वाचा ठरला.

मंडळी, आता आपण संजय खापरे यांच्या कारकिर्दीतील अशा एका सिनेमाबद्दल बोलणार आहोत ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला हसवून वेडं केलं होतं. आजही तो सिनेमा तितकाच वाव वाटतो. तो सिनेमा म्हणजे गाढवाचं लग्न. दिग्दर्शक राजू फुलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळा कुंभारची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटात संजय खापरे यांनी जे काम केलं ते करायला खूप मोठ्या काळजाची आणि प्रतिभेची गरज असते. संजय सरांनी या चित्रपटात अर्ध्याहून अधिक वेळ साडी नेसून सदाबाई हे स्त्री पात्र साकारलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत या भूमिकेची अतिशय रंजक आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की करिअरच्या सुरुवातीच्या काळात कलाकाराकडे फारसे चॉईस नसतात. प्रत्येक अभिनेत्याला वाटतं की आपण चॉकलेट हिरो किंवा डॅश भूमिका करावी. पण जेव्हा दिग्दर्शक राजू फुलकर यांनी त्यांना अर्ध्या सिनेमात बाईचे कॅरेक्टर करायचंय असं सांगितलं तेव्हा संजय खापरे यांनी तो एक चेहरा पडण्याऐवजी एक आव्हान म्हणून स्वीकारलं. संजय सरांनी राजू फुलकर यांना विचारलं सुद्धा की या भूमिकेसाठी तुम्ही माझीच निवड का केली. तेव्हा दिग्दर्शकाने मिश्किलपणे उत्तर दिलं होतं की तू स्त्री वेशात खूप सुंदर आणि योग्य दिसशील. साडी नेसून बाईचे हावभाव करत आणि मकरंद अनासपुरे यांच्यासोबत अचूक जुगलबंदी करत त्यांनी सदाबाईचे पात्र असं काही जिवंत केलं की प्रेक्षक आज काय तर कधीच विसरू शकणार नाहीत. एखाद्या पुरुष नटाने स्त्री भूमिका साकारताना कुठेही अश्लीलतेचा लवलेश न ठेवता निखळ विनोद निर्मिती करणं ही संजय सरांच्या अभिनयाची परिपक्वता दर्शवते, नाही का मंडळी? मला सांगा, गाढवाचं लग्न या चित्रपटातला संजय खापरे यांचा कोणता डायलॉग तुम्हाला आठवतो किंवा आवडतो?

मंडळी गाढवाचं लग्नमधील विनोदी आणि चॅलेंजिंग भूमिकेसोबत संजय खापरे यांच्या कारकिर्दीत त्यांना अशी एक भूमिका आली ज्याने त्यांना व्यावसायिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तो चित्रपट म्हणजे दगडी चाळ. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या ॲक्शन ड्रामा चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी डॅडीची आणि अंकुश चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटात ज्या पात्राने प्रेक्षकांवर आपली मजबूत पकड निर्माण केली ते पात्र म्हणजे डॅडींचा अत्यंत विश्वासू उजवा हात मामा. संजय खापरे यांनी साकारलेला मामा हा केवळ एक पडद्यावरील गुंड किंवा भाई नव्हता, तर त्या पात्राला एक वेगळी निष्ठा होती. पांढरा कुर्ता, कपाळावर टिळा, चेहऱ्यावरील कडक भाव आणि अत्यंत तीक्ष्ण डोळे या त्यांच्या लुकने थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या शिट्ट्या मिळवल्या. या भूमिकेची संवाद फेक आणि संजय सरांचा भारदस्त आवाज चित्रपटगृहात एक वेगळीच भीती आणि आदर निर्माण करायचा. दगडी चाळ या चित्रपट हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला आणि या चित्रपटासोबतच संजय खापरे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचलं. अनेकदा कलाकारांना एकाच साच्यात किंवा टाइपकास्टमध्ये अडकण्याचा धोका असतो, पण संजय खापरे यांनी मामा या भूमिकेला केवळ एक व्यावसायिक ओळख बनवलं, सर्व म्हणजे स्वतःची मर्यादा नाही, त्यांनी नेहमीच निवडक आणि वैविध्यपूर्ण स्क्रिप्टवर भर दिला.

मंडळी, मघाशी सांगितल्याप्रमाणे संजय सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला कधीही एका विशिष्ट भूमिकेत मर्यादित ठेवलं नाही. गाढवाचं लग्न मधील सदाबाई असो किंवा दगडी चाळ मधील क्रूर मामा, त्यांनी प्रत्येक दोन टोकांच्या या भूमिका लिलया पेलल्या. त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे फक्त लढ म्हणा, संजय जाधव दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर निर्मित या हाय वोल्टेज ॲक्शन चित्रपटात संजय खापरे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा रांगडा अंदाज आणि ॲक्शन सीन्स प्रेक्षकांना विशेष आवडला. त्यानंतर 2016 त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेल्या रॉकी हँडसम या हिंदी चित्रपटात संजय खापरे यांनी काम केलं, ज्याने त्यांच्या कारकिर्दीला राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली. तसंच 2018 प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख यांच्या लय भारी या बिग बजेट चित्रपटातही संजय खापरे यांनी महत्वाची भूमिका साकारली. यासोबतच त्यांनी डिस्को सन्या सारख्या सिनेमांमधून निखळ विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने पेलल्या. गंभीर आणि कडक खलनायकापासून ते प्रेक्षकांच्या हसवणाऱ्या विनोदी पात्रांपर्यंतचा त्यांचा हा प्रवास दर्शवतो की त्यांना अभिनयातील सर्वच रसांवर उत्तम हुकूमत गाजवता येते. त्यांची भाषा आणि अभिनय शैली ही अस्सल मराठी मातेशी जोडलेली असल्याने प्रेक्षक त्यांच्याशी अगदी सहजपणे कनेक्ट करतात.

मंडळी, चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावर यशस्वी घोडदौड सुरू असताना संजय खापरे यांनी टेलिव्हिजन म्हणजेच छोट्या पडद्यावरही आपली एक वेगळी छाप उमटवली. चित्रपट हा साधारण 2 ते 3 तासांचा असतो, पण मालिका ही रोज संध्याकाळी प्रेक्षकांच्या घरात थेट प्रवेश करते. त्यामुळे मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतात. संजय खापरे यांनी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही लोकप्रिय कौटुंबिक मालिके

त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहे. सध्याच्या काळातली लय आवडतेस तू मला या मालिकेतून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना ते दिसून आले आणि प्रेक्षकांची खूप दादसुद्धा त्यांना मिळाली होती. टी व्हीच्या वेगवान जगात जिथे दररोज नवीन स्क्रिप्ट आणि वेळेचे गणित सांभाळावे लागते, तिथे संजय सरांनी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. मालिकांमध्ये काम केल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग केवळ चित्रपटांपर्यंत मर्यादित न राहता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचला. चित्रपटांमधील कडक आणि डॅशिंग इमेज सोबत टी व्ही स्क्रीनवर त्यांनी दाखवलेली कौटुंबिक सहजता त्यांच्या अष्टपैलू कलागुणांची साक्ष देते. चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही भिन्न माध्यमांमध्ये त्यांनी अत्यंत कौशल्याने संतुलन राखलेले दिसून येतं. संजय घाबरे सरांचा हा प्रवास चित्रपट सृष्टीत येऊ पाहणाऱ्या प्रत्येक तरुण कलाकारासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. की केवळ कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर माणूस कशी प्रगती करू शकतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे संजय खापरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. मंडळी, यासोबतच सप्तरंगी साथ कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. 3:58 बातम्या आणि 4 वाजता पुन्हा भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात बोलत होते. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं आदरांजली वाहिली. अहिल्यादेवीचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबतच ठळक बातम्या संपल्या.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंब वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

तर मंडळी, आज मे महिन्याच्या शेवटासोबतच रविवारची संध्याकाळ सुद्धा आहे. बरेच जण विकेंड संपवून उद्याच्या ऑफिसच्या टेन्शनमध्ये असतील किंवा काही जण घरात आरामात पडून असतील. तर म्हटलं, आजचा हा रविवारचा शो थोडा स्पेशल आणि हलका फुलका करावा. म्हणूनच आज आपण आपल्या शोमध्ये एका अशा जगाची सफर करणार आहोत जी कदाचित आपल्या घरातच राहते, पण त्यांची भाषा समजायला आपल्याला इंटरनेट ट्रान्सलेटर लागतं. येस, आपण बोलणार आहोत आजच्या जेनझी पिढीबद्दल. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही अजब गजब पिढी आणि त्यांच्या तोंडचे भन्नाट शब्द, अर्थात आजचा आपला शो जेनझीची डिक्शनरी, नो कॅप ओनली फन. आजच्या शोमध्ये आपण असे काही शब्द आणि शॉर्टफॉर्म्स पाहणार आहोत जे ऐकून

90च्या दशकातील लोकांचे डोके चक्रावून जाते आणि पालकांच्या चेहऱ्यावर हे काय बोलतायत असा प्रश्नचिन्ह येतो. मंडळी तुम्ही मला सांगा की तुमच्या घरात तुमच्या ऑफिसमध्ये अशा कोणत्या जेनजी व्यक्ती आहेत ज्यांचे शब्द पहिल्यांदा ऐकून तुम्हाला डिक्शनरी शोधावी लागली होती किंवा असं वाटलं होतं की हा काय प्रकार आहे हे काय बोलतायत यार. तर आता एक गाणं आणि मग त्यानंतर पाहूयात पहिला जेनजी शब्द.

मंडळी, जेनझीच्या डिक्शनरीतला पहिला विशेष शब्द आहे तो म्हणजे रिज. आता तुम्ही म्हणाल हा रिज काय प्रकार आहे, तर इंग्रजीमध्ये एक शब्द आहे करिझ्मा, म्हणजेच एखाद्याचे देखणे व्यक्तिमत्व, त्याची स्टाईल किंवा एखाद्याला आकर्षित करण्याची कला. तर या जेनझी लोकांनी काय केलंय, त्या मोठ्या शब्दाचा शॉर्टफॉर्म केलाय रिज. म्हणजे सोप्या भाषेत सांगू तर एका काल्पनिक प्रसंगावरून समजाव दे. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सगळे मित्र बसले आहेत, तिथे अचानक एक मुलगी येते. ती खूप गडबडीत असते, तिच्या हातात खूप फाईल्स आणि लायब्ररीची पुस्तकं असतात. गडबडीत तिच्या हातातली एक महत्त्वाची फाईल खाली पडते आणि तिची सगळी पाने विखुरतात. बाकीचे मुलं फक्त बघतच राहतात, पण एक मुलगा लगेच उठतो. समजा त्याचं नाव आपण ठेवू शिवम, ओके. तर शिवम शांतपणे तिथे जातो, खाली वाकून तिची पाने गोळा करायला मदत करतो. पाने एकत्र करताना तो त्या मुलीच्या डोळ्यात पाहून हलकसं हसतो आणि शांत आवाजात म्हणतो, तू कॉलेजचा अभ्यास सांभाळण्यात एवढी बिझी आहेस की स्वतःला सांभाळायलाच विसरलीयस, काळजी घेत जा. हे ऐकून मुलीच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू येतं. ती लाजून थँक्यू शिवम असं म्हणते आणि फाईल घेऊन निघून जाते. ती गेल्या गेल्या एक मित्र लगेच ओरडतो, शिवम भाय काय डब्ल्यू रीज होता हा, तू तर 2 सेकंदात तिला इम्प्रेस केलंस राव. आता तुम्ही म्हणाल फक्त रीज बद्दल सांगता सांगता डब्ल्यू रीज काय म्हणाले मी, तर डब्ल्यू रीज म्हणजे विन रीज, तसंच एल रीज सुद्धा असतं म्हणजे लॉस, लॉस रीज. थोडक्यात काय, तर रीज म्हणजे पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स आणि बोलण्याची स्टाईल. आजकालच्या जगात जर आपल्याकडे अनस्पोकन रीज असेल, म्हणजे काहीही न बोलता नुसत्या लुकने आणि स्वॅगने जर आपण कोणाला इम्प्रेस करू शकत असू, तर समजा आपण या जेनझी गँगचे खरे रिझलर ठरू. तर हा होता आपला पहिला शब्द रिझ. तर मंडळी तुम्हीच मला सांगा, या हा शब्द तुम्ही आधी ऐकला होतात का, आणि जर ऐकला होतात तर कुठे ऐकला होतात.

मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी एक टायटल दिलं होतं, ते म्हणजे जेन झी डिक्शनरी नो कॅप ओनली फन. तर या टायटलमध्येच एक महत्त्वाचा शब्द दडलेला आहे,

याचा सरळ आणि सोपा अर्थ असा होतो की मी जे काही बोलतोय ते अगदी 100% खरंय, यात अजिबात खोटेपणा नाही, मी अजिबात थापा मारत नाहीये, आई शपथ खरं सांगतोय. मजेशीर उदाहरण देऊ तर समजा आपला मित्र सुट्टी संपवून आलाय आणि ग्रुपमध्ये म्हणाला, अरे काल रात्री मी एकट्याने अख्खी 5 प्लेट बिर्याणी संपवली, नो कॅब हा. याचा अर्थ तो खरंच खाऊन बसलाय, उगाच मिरवण्यासाठी फेकाफेकी करत नाहीये. पूर्वीच्या काळी आपण एखादी सत्य गोष्ट पटवून देण्यासाठी खरं सांगतोय, देवा शपथ किंवा आई शपथ असं म्हणायचो ना, बस त्याच भावनांची एकदम मॉडर्न कूल आणि डिजिटल वर्जन म्हणजे नो कॅप. तर मंडळी, आपले शो सुद्धा अगदी टायटल प्रमाणेच नो कॅप ओनली फन असेच असतात. यात मनोरंजनाच्या बाबतीत कोणतीही मिलावट नसते, ते फक्त आणि फक्त शुद्ध मनोरंजन असतं. तर मंडळी, या नो कॅप गप्पानंतर आता एक गाणं ऐकूयात आणि त्यानंतर डिकोड करूयात पुढचा जेन्झी अतरंगी शब्द.

हा शब्द पैज लावण्यासाठी नाही तर एखाद्या गोष्टीला तीव्रतेने होकार देण्यासाठी किंवा एग्रीड म्हणण्यासाठी म्हणजेच संमती दर्शवण्यासाठी वापरला जातो. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण आपल्या मित्राला फोन केला आणि विचारलं की आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आपण दोघं मस्तपैकी मॅच बघायला जायचं का, तर तो मित्र नेहमीप्रमाणे हो नक्की किंवा येस ॲब्सोल्युटली आय एम इन असं मोठं वाक्य बोलण्याऐवजी फक्त एकच छोटा शब्द बोलेल, तो म्हणजे बेट. म्हणजे डन डन डन, विषय पक्का, मी येतोय. किंवा समजा कट्ट्यावर बसल्यावर कोणीतरी म्हटलं आज फ्रायडे नाईट आहे, आजची ट्रीट पूर्णपणे माझ्याकडून, तर समोरचा मित्र लगेच ओरडणार बॅट, म्हणजे चल मग मी कधीपासून तयारच आहे, विचारतोस काय. तर असा हा शब्द अत्यंत शॉर्ट, स्नॅपी आणि क्विक. आता एक गाणं आणि मग पुढचा शब्द पाहूयात. तर मंडळी गाण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का? मी तर म्हणते बॅट.

तर मंडळी, सांजेच्या बारी कार्यक्रमात आपण डिकोड करतोय आजच्या तरुण पिढीचे म्हणजेच जेनझीचे एकदम कमाल आणि अतरंगी शब्द. डिक्शनरीतला पुढचा शब्द आहे बेट. आता जे काही श्रोते बिझनेस विश्वात आहेत किंवा जुन्या पिढीचे आहेत ते बेट हा शब्द ऐकताच म्हणतील, बेट म्हणजे पैज लावणे किंवा आर्थिक जोखमीचे खेळ. पण या नवीन जनरेशनमध्ये बेट

मंडळी, हा शब्द ऐकायला जरा विचित्र आणि थोडासा साऊंड इफेक्ट सारखा वाटतो. हा शब्द आहे सस, SUS. या शब्दाचा उगम झाला आहे इंग्रजीतील सस्पिशियस या अत्यंत मोठ्या आणि जड शब्दावरून. आता तुम्हीच सांगा, आपल्या या जेनझीकडे एवढा वेळ कुठे आहे की ते एवढा मोठा सस्पिशियस शब्द पूर्ण उच्चारत बसते.

म्हणूनच त्यांनी आपल्या सोयीसाठी त्या शब्दाची सरळ छाटणी केली आणि सस्पिशसचा डायरेक्ट केला सस. याचा अर्थ होतो काहीतरी गडबड आहे, संशयास्पद आहे, दाल में कुछ काला है किंवा दया कुछ तो गडबड आहे. उदाहरणार्थ समजा आपला तो नेहमी अत्यंत कंजूस असणारा, कधीही चहाचे पैसे न देणारा मित्र अचानक आपल्याकडे हसत आला आणि म्हणाला, चल भाई आज तुला मी स्टारबक्स मध्ये घेऊन जातो आणि मस्त कॉफी पाजतो. तर तुमच्या मनात लगेच शंका येईल, आपण डोळे बारीक करून त्याला काय म्हणणार? तर आपण म्हणू, भाई काहीतरी मोठी गडबड आहे, आज तू खूप जास्त सस वागतोयस. किंवा घरातलं आणखी एक उदाहरण देऊ तर आईने अचानक आपल्या मुलाचा फोन हातात मागितला आणि मुलगा लगेच घाम गाळत पासवर्ड बदलायला लागला तर आईच्या तीक्ष्ण नजरेत मुलगा थेट सस ठरेल, नाही का? तर मंडळी याचा दुसरा पैलू म्हणजे आयुष्यात जास्त सस गोष्टी नसाव्यात, सगळं कसं क्लिअर असावं. बरोबर ना?

आता जेन झी डिक्शनरी मधला जो शब्द मी सांगणार आहे ना, तो ऐकून सुरुवातीला वाटेल की मी भाड्याच्या घराविषयी, रूम रेंट विषयी किंवा रिअल इस्टेट बद्दल बोलते. हा शब्द आहे रेंट फ्री. पण मंडळी, या शब्दाचा कोणत्याही घराशी किंवा प्रॉपर्टीशी काहीही संबंध नाही. हा शब्द थेट डोक्यातल्या विचारांशी आणि भावनांशी संबंधित आहे. जेव्हा एखादी अतरंगी गोष्ट, एखादं गाणं, एखादी जुनी आठवण किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती आपल्या डोक्यात सतत फिरत राहते, आपण नको नको म्हटलं तरी ती डोक्यातून निघतच नाही, तेव्हा जेनझी म्हणतात दिस थिंग इज लिव्हिंग रेंट फ्री इन माय माइंड. म्हणजेच त्या गोष्टीने किंवा व्यक्तीने आपल्या डोक्यात एकही रुपया भाडं न देता अगदी हक्काचं घर बनवलंय आणि ती तिथून हलायला तयार नाही आहे. जसं की सोशल मीडियावर एखादं अत्यंत अतरंगी गाणं असतं जे आपल्याला अजिबात आवडत नाही, पण तरीही आपण काही काम करताना नकळत तेच गाणं गुणगुणत राहतो. किंवा ऑफिसमध्ये बॉसने मारलेला किंवा घरच्यांनी मारलेला एखादा टोमणा जो डोक्यातून जातच नाही, तेव्हा रेंट फ्री या शब्दाचा वापर केला जातो. सध्या काय, अगदी नेहमीच माझ्या डोक्यात हे गाणं रेंट फ्री चालत असतं. मी आता तुम्हाला ते ऐकवणार आहे आणि ते गाणं ऐकून कदाचित तुम्ही स्माईल सुद्धा कराल, कारण त्या गाण्यात माझं नाव सुद्धा आहे.

मंडळी, आता जो शब्द मी सांगणार आहे ना तो उच्चारायला खूप गोड आहे. शब्द आहे डेलुलू. डेलुलू हा शब्द आलाय इंग्रजीतील डिल्युजनल या शब्दावरून. डिल्युजनल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर भ्रमात जगणं किंवा दिवा स्वप्न पाहणं, स्वतःच्याच एका वेगळ्या काल्पनिक जगात राहणं. जेव्हा एखादी व्यक्ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवते जी प्रत्यक्षात शक्यच नाही, तेव्हा जेनजी म्हणतात ब्रो यू आर कम्प्लिटली डेलिलू, म्हणजेच तू पार भ्रमात चाललायस. याचं एकदम रिअलिस्टिक आणि गमतीशीर उदाहरण सांगते. समजा तुमचा एखादा मित्र आहे जो कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये एका मुलीकडे बघून फक्त हलकसं हसला आणि ती मुलगी केवळ मॅनर्स म्हणून परतून हसली. आता हा पठ्ठ्या घरी येऊन विचार करतोय भाऊ ती माझ्याकडे बघून हसली राव, ती माझ्या प्रेमात पडली आहे वाटतं, आता लग्नात कोणता कुर्ता घालू आणि मुलांची नाव काय ठेवायची. बास, यालाच म्हणतात अत्यंत उच्च पातळीचा डेलुलू. आता हे सर्व ऐकल्यावर तुम्ही डोक्याला हात लावून काय म्हणाल? म्हणाल की अरे थांब, जरा जमिनीवर ये, जास्त डेलुलू होऊ नकोस. तसंच मंडळी, या जेनजीचा नवीन मंत्र पण आहे बरं का, तो म्हणजे डेलुलू इज द ओनली सोलुलू. डेलुलू इज द ओनली सोलुलू, म्हणजेच भ्रमात जगणे हाच सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय. डेलुलू सारखंच सोलुलू हा सोल्युशन म्हणजेच उपाय याचा शॉर्ट फॉर्म आहे. सो कधी कधी आयुष्यात जास्त प्रॅक्टिकल होण्यापेक्षा थोडं काल्पनिक जगात जगून आनंदी राहण्यात काहीच गैर नाही आहे. जसे की या महिन्यात

माझा पगार वाढणार आहे आणि मी थेट आयफोन 17 प्रो मॅक्स घेणार आहे, तो घेऊन मी मस्त आउट ऑफ फिरायला जाणार आहे, हा विचार जरी डेलुलू असला तरी मनाला सुख देतो ना. तर असा हा गोड शब्द. मंडळी, तुम्ही पण कधी कोणत्या गोष्टीबाबत डेलुलू झाला आहात का? झाला असाल तर मला नक्की सांगा. आता एक सुंदर गाणं आणि मग पुढे भेटूयात.

तर मंडळी, आज आपण या नव्या पिढीच्या म्हणजेच जेनझी जनरेशनच्या भाषेला जवळून समजून घेतलं. अर्थात शेवटी भाषा कोणतीही असो, भावना पोहोचणं महत्वाचं नाही का? खरं तर आपण आज मोजकेच शब्द पाहिले आहेत, पुन्हा कधीतरी या बाकीच्या शब्दांवर बोलूयात. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याळ खुणावतंय. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितलं. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवांदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: सोशल मीडिया एड्स और अनजाने ग्रुप से कभी पैसा बढ़ाने के टिप्स ना ले। ये साइबर क्रिमिनल्स की चाल हो सकती है और आपकी सेविंग्स खाली कर सकती है। इनकी रिपोर्ट नेशनल साइबर हेल्पलाइन 1930 पर तुरंत करें। गृह मंत्रालय द्वारा जारी। 25 दिन में पैसा डबल। सोशल मीडिया एड्स और अनजाने ग्रुप से कभी पैसा बढ़ाने के टिप्स ना ले। ये साइबर क्रिमिनल्स की चाल हो सकती है और आपकी सेविंग्स।
1: अंतर्गत लागलेल्या शोधांचाही त्यांनी उल्लेख केला। उत्तर प्रदेशातील मनोरमा नदी स्वच्छ करण्यासाठी झालेल्या जन चळवळीबद्दल देखील त्यांनी आजच्या मन की बात मधून सांगितलं। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। दरम्यान ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना संबोधित केलं। देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटिल अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनाल्टी सह अमरावती आणि नागपूर विभागातही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध संस्थांद्वारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देवी अहिल्याबाई स्मारक समितीमार्फत नागपुरात अहिल्याबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली, तसंच रुद्राभिषेक आणि अखंड विष्णू सहस्रनाम घेण्यात आलं. नागपुरात आज सकाळी यशवंत स्टेडियम इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्त मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती. क्रीडा आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आयोजित या मॅरेथॉनमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 18 क्रीडा प्रकारात 23,800 खेळाडू सहभागी होणार आहेत. 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपये बक्षिसांचं वितरण या दरम्यान होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारू दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 वर पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडल परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 24 वर पोहोचली असून फुगेवाडी, उरळी कांचन आणि इतर भागातही मृत्यूंची नोंद झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत दारूच्या अवैध हातभट्ट्या वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापेमारी आणि शोध मोहीम राबवून एकाच दिवशी 32 गुन्हे नोंदवण्यात आलं, तसेच 31 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जात आहे. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन वर्धा अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी भवन इथं तंबाखूच्या सेवनानं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तंबाखूच्या व्यसनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. हवामान. काल विदर्भात अनेक ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे आंबिया बहार संत्राच्या 1000 हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानीचं सर्वेक्षण करून तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. दरम्यान आगामी काही तासात नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा इथं विजांच्या कडकडाटांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आलं आहे. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी
स्वतःची तसंच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे अशा सूचना विभागानं जारी केल्या आहेत. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उष्णतेच्या लाटेत सर्वांना काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. खासदार क्रीडा महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ. राज्यात 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन. आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे। यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते। महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते। चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्य

0: श्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी CID 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्त्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि

औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8 सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात, या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्त्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामि गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है, अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अली खान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्तासिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्व्यांतेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 30-शतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना आदरांजली वाहण्यात आली. मध्य प्रदेशात महेश्वर इथं अहिल्यादेवी जयंतीनिमित्त नगरगौरव दिवस साजरा करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेशात कानपूरमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू, 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आकाशवाणी से मन की बात कार्यक्रम में प्रकृति संरक्षण, स्थानीय समस्याओं के समाधान और अन्य सामाजिक कार्यों में लोगों के प्रयासों की सराहना की. प्रधानमंत्री ने राष्ट्रीय खेल आयोजनों में उभरते खिलाड़ियों के अच्छे प्रदर्शन की भी प्रशंसा की. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने 12वीं कक्षा की उत्तर पुस्तिकाओं के मूल्यांकन के लिए ऑन मार्क पोर्टल की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए साइबर सुरक्षा विशेषज्ञों की टीम तैनात की. हिमाचल प्रदेश नगर निकाय चुनाव में भाजपा ने 4 में से 3 नगर निगमों में जीत हासिल की. म्यांमा में एक इमारत में हुए विस्फोट में 45 से अधिक लोगों की मौत. भारत के सात्विक साईराज रंकी रेड्डी और चिराग शेट्टी ने सिंगापुर ओपन बैडमिंटन टूर्नामेंट का पुरुष युगल खिताब जीता. और आईपीएल क्रिकेट में गुजरात टाइटंस और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच फाइनल मुकाबला जारी. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सामाजिक कार्यों में असाधारण योगदान करने के लिए आज अनेक नागरिकों की सराहना की और उनके प्रेरणादायक कार्यों और उपलब्धियों का उल्लेख किया. श्री मोदी ने आकाशवाणी पर अपने मासिक रेडियो कार्यक्रम मन की बात में राष्ट्र को संबोधित करते हुए सामाजिक कार्यों के लिए जमीनी स्तर पर काम कर रहे लोगों की प्रशंसा की. प्रधानमंत्री ने केरलम के साजी वलाशेरिल के बारे में बात की. ये निशुल्क तैराकी क्लब चलाते हैं जिसमें 15,000 से ज्यादा लोगों को तैराकी सीखने में सहायता की गई है.
1: केरलम के अलुवा में साजी वलाशेरिल जी एक स्विमिंग क्लब चला रहे हैं. अब तक 15,000 से ज्यादा लोग यहाँ तैरना सीख चुके हैं. साजी जी ने दिव्यांग बच्चों को भी स्विमिंग सिखाई है. साजी वलाशेरिल जी का जीवन हमें एक बहुत बड़ी सीख देता है. सेवा करने के लिए बहुत बड़े साधन जरूरी नहीं होते. जरूरी होता है एक अच्छा इरादा और लगातार किया गया प्रयास. इन्हीं के दम पर हजारों लोगों के जीवन में बदलाव लाया जा सकता है.
2: प्रधानमंत्री ने उत्तर प्रदेश में बस्ती के आकाश गुप्ता के प्रयासों का भी उल्लेख किया जिन्होंने अपने मित्रों के साथ मनोरमा नदी को साफ करने का अभियान चलाया.
1: बस्ती के आकाश गुप्ता अपने गांव की मनोरमा नदी को देखकर बहुत दुखी होते थे. श्रीमान आकाश ने तय किया कि शिकायत नहीं करेंगे, एक नई शुरुआत करेंगे. उन्होंने अपने दोस्तों को साथ लिया. सिर्फ जाल था, फावड़ा था, टोकरी थी और सबसे बड़ी ताकत थी कुछ बदलने का संकल्प. ये युवा नदी में उतरते थे, जलकुंभी निकालते थे. धीरे धीरे मनोरमा नदी का वह हिस्सा फिर से साफ दिखने लगा. आसपास के लोगों का ध्यान भी इस काम की तरफ गया. लोगों में स्वच्छता को लेकर जागरूकता बढ़ी.
2: प्रधानमंत्री ने तमिलनाडु की शिक्षिका गिरिजा अम्मा की भी बात की जिन्होंने मन की बात से प्रेरित होकर देश के सैनिकों के लिए रोज 1 रुपया दान करने की अपील बच्चों से की और इससे मिले लगभग 40 लाख रुपए प्रधानमंत्री को सौंपे.
1: तमिलनाडु के नागरकोइल में मेरी मुलाकात एक टीचर से हुई. करीब 3 दशक पहले भी मैं उनसे मिला था. मैं बात कर रहा हूँ गिरिजा अम्मा जी की. इस मुलाकात के दौरान कुछ युवा स्टूडेंट्स भी उनके साथ थे. गिरिजा अम्मा जी करीब 15 स्कूल चलाती हैं. इनमें चेन्नई का जय गोपाल गरोड़िया हिंदू विद्यालय बहुत प्रमुख है. उनकी देशभक्ति की भावना हर भारतवासी को प्रेरित करने वाली है.
2: देश की खेल उपलब्धियों का उल्लेख करते हुए श्री मोदी ने खिलाड़ी गुरिंदर वीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा और कुलदीप कुमार को झारखंड के रांची में आयोजित नेशनल सीनियर एथलेटिक्स फेडरेशन प्रतिस्पर्धा में नए राष्ट्रीय रिकॉर्ड बनाने के लिए बधाई दी.
1: कुछ दिन पहले ही झारखंड के रांची में नेशनल सीनियर एथलेटिक फेडरेशन कंपटीशन हुआ. इसमें करीब 800 एथलीट ने हिस्सा लिया. इस दौरान 4 अलग अलग इवेंट में 4 नेशनल रिकॉर्ड टूटे. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विनी शंकर, देव मीणा और कुलदीप कुमार, इन साथियों ने अलग अलग कैटेगरी में नए रिकॉर्ड बनाए. मैं इन सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ.
2: श्री मोदी ने देश की अमूल्य सांस्कृतिक विरासत को संरक्षित करने के सरकार के प्रयासों पर भी बात की. प्रधानमंत्री ने नीदरलैंड की हाल ही की अपनी यात्रा का उल्लेख किया जहां एक विशेष समारोह में चोल काल के प्राचीन ताम्रपत्र भारत को वापस किए गए. प्रधानमंत्री ने नमामि गंगे पहल के अंतर्गत संरक्षण के प्रयासों की भी सराहना की। उन्होंने कहा कि उत्तर प्रदेश की एक नहर में फंसी गंगा डॉल्फिन को भारत की पहली गंगा डॉल्फिन बचाओ एम्बुलेंस की मदद से सफलतापूर्वक

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात सोमवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

मित्रांनो, सोमवार म्हटल्यानंतर आपण शंकराची या मंदिराची माहिती घेत असतो. हे आपल्याला माहिती आहेच की जेव्हा तुमची आणि माझी भेट असते त्यावेळेला आपण शंकराच्या मंदिरांची माहिती घेत असतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गोकर्ण मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मित्रांनो, गोकर्ण हे ठिकाण जे आहे ना, त्या ठिकाणाचा उल्लेख हा आपल्याला स्कंद पुराणात दिसतो. वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात आणि मुख्य म्हणजे गोकर्ण मंदिर जे आहे, जिथे जे शिवलिंग आहे, त्या मंदिराचं बांधकाम 5व्या शतकात कदंब राजवंशाच्या शासकांनी सुरू केलं असा संदर्भ आढळतो. मुख्य म्हणजे गोकर्ण मंदिराच्या वास्तुकलेमध्ये द्रविड आणि नागर शैली आपल्याला दिसून येतात. उंच उंच गोपुर तिथे दिसतात. आणि मुख्य म्हणजे गोव्यापासून गोकर्णापर्यंत तुम्ही जाऊ शकता, लवकरात लवकर पोहोचू शकता. 2-2.5 तासांचा प्रवास आहे. आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, या संदर्भातली काही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की गोकर्ण मंदिराची गोष्ट काय ती गोष्ट मी तुम्हाला सांगेन, पण या गीतानंतर. कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपण शंकरविषयक गीतांची माहिती घेणार आहोत, मंदिरांची म्हणजे, आणि मंदिरानंतर शंकरविषयक गीतं.

मित्रांनो, गोकर्ण हे जे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचं जे मंदिर आहे त्या मंदिराची माहिती दिली, पण ती आख्यायिका सुद्धा सांगावीशी वाटते. तुम्हाला माहितीच आहे की रावण हा शंकरांचा भक्त होता आणि रावणानं भगवान शंकरांची घोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं. वरदान म्हणून रावणानं शंकराकडे काय मागितलं तर आत्मलिंग, ज्यामध्ये साक्षात शिवाचा आत्मा निवास करतो. भगवान शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिलं खरं, पण एक अट घातली की हे लिंग तू भूमीवर ठेवू नकोस, जर हे लिंग जमिनीवर ठेवलं गेलं तर ती त्याच ठिकाणी कायमचं स्थिर होईल. सगळ्या देवदेवता चिंतेत पडल्या की जर रावण हा आत्मलिंग घेऊन लंकेपर्यंत गेला तर तो अमर होईल. आणि मग सर्व देवतांनी भगवान विष्णूंची आणि गणपतीची प्रार्थना केली. मग गणपतींनी एका बालकाचं रूप घेतलं. रावण ते आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता. संध्याकाळच्या पूजेची वेळ झाली, पण आता काय करायचं, लिंग जमिनीवर ठेवता येत नव्हतं. आणि गोकर्ण इथंच आल्यानंतर रावणाला लघुशंकेची तीव्र इच्छा झाली. त्याच वेळेला भगवान गणेश हे बालकाच्या रूपात तिथं आले. रावणानं त्या बालकाच्या रूपातल्या गणेशाला, रावणाला माहीत नव्हतं की हे गणेशाचं रूप आहे, की मी पूजा आटपेपर्यंत हे लिंग नीट धरून ठेव आणि जमिनीवर ठेवू नकोस. गणपतींनी अट मान्य केली, पण रावणाला वेळ लागला आणि त्यामुळे बालगणेशानं मुद्दामून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं. तेच हे गोकर्ण. प्रत्येक मंदिराची प्रत्येक काही कथा असते, त्या कथा सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. कशा वाटतायत नक्की सांगा.

मित्रांनो, वेगवेगळ्या कहाण्या मी तुम्हाला सांगते. आणखीन एक महत्त्वाची कहाणी मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे कर्नाटकामध्येच याना केव्ज असे एक ठिकाण आहे, याना गुहा. मुख्य म्हणजे घनदाट जंगलामध्ये वास्तव्य आहे या सगळ्या ठिकाणाचं. आणि या घनदाट जंगलामध्ये ही जी याना केव्ज आहे, याना केव्जमध्ये एक जे शिखर दिसतं आपल्याला ते भैरवेश्वर शिखर म्हणून म्हटले जाते. आणि या संदर्भात सुद्धा कहाणी अशी आहे, स्कंदपुराणामध्ये उल्लेख आहे की ज्या वेळेला भस्मासुरानं सर्व देवदेवतांना त्रास द्यायला सुरुवात केलेली होती त्यावेळेला, त्यावेळेची ही गोष्ट आहे की भस्मासुरानं भगवान शिवांकडे एक वरदान मागितलं. ते म्हणजे की हा भस्मासूर राक्षस ज्या कुणाच्या मस्तकावरती हात ठेवेल तो भस्म होईल. आणि मग अशा वेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला, मोहिनी रूपचं धारण केलं. आणि मग त्या नृत्यादरम्यान मोहिनी हे जे नृत्य सादर करत होते, म्हणजे भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात नृत्य सादर करत होते, तेव्हा नृत्याच्या दरम्यान मोहिनीनं स्वतःच्याच मस्तकावरती हात ठेवला. तेच अनुकरण भस्मासुरानं केलं आणि स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो भस्म झाला. आणि त्या राखेतनं, त्या भस्मातनं जो डोंगर निर्माण झाला तो म्हणजे याना केव्ज असं म्हटलं जातं. आणि असं म्हणतात की या घटनेमुळेच या खडकाचा रंग, याना केव्जचा जो रंग आहे तो पूर्णपणे काळा झालेला आहे. या ठिकाणी याना केव्जमधलं जे मंदिर आहे तिथं महाशिवरात्रीच्या वेळेला वार्षिक उत्सव असतो. आणि कर्नाटक राज्याच्या पर्यटनामध्ये याना केव्ज हे ठिकाण खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्या केव्जपर्यंत पोहोचण्याकरता घनदाट जंगलातनं जवळजवळ 1.5 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं. पण तिथे गेल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं, ही गोष्ट खूप महत्त्वाची. आज तुम्हाला मी सफर घडवली गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची आणि याना केव्जमधली ती कहाणीसुद्धा सांगितली.